0: नमस्कार श्रोते हो सुप्रभात सिडनी आकाशवाणी सिडनी चा 98.5 मेगाहर्ट्ज FM 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात आज मी अतुल वागळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 14 जून 2026 म्हणजेच अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी शके 1948. सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश.
1: स्वतःचं घर

0: հարացաբար
1: Մարունած ադի քատրի կրա Գայիտ ներնայ նկագյու Տապասնի շիվայ ղար գինը մուտի ռիսկ հի լկշաթյու Գարանչա սրվ պրկարչա ինսպեկշնցի one stop solution մանջեց aqua build inspections Տիշո տիլ major, minor անի safety defects for sure Թումցա ներնայ մգոյիլ very smart անի clear անի հան तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला लक्षात ठेवा 0430-583-588
2: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे
3: ग्रीन ऑस्ट्रेलिया साठी आपली जबाबदारी उचलायची आहे का आग मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करू वापर आणि एक्सेस ग्रीडला भी कॉन्टॅक्ट
2: पण कसं
3: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीने फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टम बसवून
2: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
3: 80% पर्यंत सेविंग आणि सिस्टम वर सबसिडी देखील
2: हां तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट
3: अगं कस्टमाइज्ड सोलर सिस्टम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना
2: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी
3: प्लीज माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत नंबर पण घे 0409707707 ईमेल info@ayk.com.au
4: सर्व व्यावसायिक प्रायोजकांचे त्यांच्या आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या एक गाणं आणि त्यानंतर छंदाची कथा यात सहभागी होतील डॉक्टर सुब्रत नरगुणकर आणि श्री चंद्रकांत जगदाळे

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या: महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ, मान्सूनच्या पावसाचा अजून पत्ता नाही, ठिकठिकाणी पाणी कपातीत वाढ. तृणमूल काँग्रेसमधल्या घडामोडी सुरूच, लोकसभेतल्या बंडाळीनंतर आता राज्यसभेतही राजीनाम्यांचं सत्र सुरू. नीटची येत्या 21 जूनला फेरपरीक्षा आणि महाराष्ट्रातल्या शाळा उद्यापासून गजबजणार. महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. जूनचा दुसरा आठवडा उलटूनही अजूनही मान्सूनचा पाऊस सुरू होण्याची चिन्ह नसल्यामुळं शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. दुसरीकडे उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यात 2019 नंतर सर्वाधिक उष्ण जून महिना नोंदवला गेला आहे. पुणे मुंबईसह इतर ठिकाणी पाणी कपात सुरू झाली आहे. दुसरीकडे एल निनो सक्रिय झाल्यामुळं पुढच्या वर्षीच्या मान्सूनवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसमधल्या घडामोडी सुरूच आहेत. पक्षाच्या लोकसभेतल्या 28 खासदारांपैकी 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन करून आपलाच पक्ष मूळ पक्ष असल्याचा दावा केल्यानंतर आता राज्यसभेतल्या तृणमूलच्या खासदारांनी सुद्धा राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. राज्यसभेत तृणमूलचे सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव, प्रकाश चिकबराईक आणि कोयल मलिक यांनी एकापाठोपाठ राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाचं बळ वाढल्यामुळं या नेत्यांच्या जागी पुन्हा निवडणूक झाली तर ते नेते भाजपकडून राज्यसभेवर जातील अशी शक्यता आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते कल्याण बॅनर्जी यांनी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. दुसरीकडे तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्याशी भेट घेतल्यामुळं या चर्चांना बळ मिळालं आहे. काँग्रेसनं विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी ममता बॅनर्जी सध्या हवालदिल झाल्याची स्थिती आहे. शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियो आणि सौगत रॉय यांनी तूर्त तरी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला असला तरी वाऱ्याबरोबर तेही फिरणार का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तृणमूल काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही खासदार फुटतील की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दुसरीकडं दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी झालेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये बेशिस्त सहन करणार नाही असा सज्जड दम दिल्यामुळं त्यांचा रोख छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे असं मानलं जात आहे. यंदा गैरप्रकारामुळं गाजलेल्या नीटची फेरपरीक्षा येत्या 21 तारखेला होत आहे. नीट पेपर फुटीची पाळंमुळं महाराष्ट्रात असल्यामुळं यंदा विशेष दक्षता घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी 21 जूनच्या परीक्षेसाठी परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातल्या शाळा उद्यापासून म्हणजे 15 तारखेपासून गजबजणार आहेत. नवीन वह्या, पुस्तकांचा वास, युनिफॉर्म, डब्यातल्या खाऊचा सुगंध यामुळं मुलं खुश आहेत. शाळांसाठी खरेदी जोरात सुरू असून ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये रांगा लागल्याचं चित्र आहे. सुट्ट्यांसाठी गावोगावी गेलेले लोक आता त्यांच्या मूळ गावी परतत आहेत, त्यामुळं महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असल्याचंही दिसत आहे. इराण अमेरिका युद्धामुळं भारतात पडसाद वाढतच आहेत. पेट्रोल डिझेलची टंचाई अजूनही कायम असून घाऊक प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करण्यासाठी सरकारनं शुक्रवारी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळं एका व्यक्तीला आता एका दिवशी कमाल 200 लिटरपर्यंतच इंधन खरेदी करता येणार आहे. गेले काही दिवस शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरू असून शुक्रवारी पश्चिम आशियामध्ये समझोता होण्याची आशा दिसू लागल्यामुळं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स जवळजवळ 1600 अंशांनी वधारला. अग्रलेख: लोकमतनं हॉर्मुझमध्ये पुन्हा ठिणगी या अग्रलेखामध्ये इराण अमेरिका युद्धामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल असं म्हटलं आहे. तपपूर्तीच्या वळणावर या अग्रलेखामध्ये महाराष्ट्र टाइम्सनं मोदी सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण केलं आहे. सामनानं पश्चिम बंगालमधल्या सत्तानाट्यावर लोकशाहीचा खेला होबे, बेईमान बंडखोर झाले,
या अग्रलेखांमध्ये भाजप सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. लोकसत्तानं कडा आणि कौशल्य या अग्रलेखामध्ये इंडिया आघाडीत विरोधकांनी केवळ एकत्र येणं पुरेसं नाही तर पर्यायी कार्यक्रम असल्याची खात्री त्यांच्याकडे असणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. मटानं महाराष्ट्रात येऊ घातलेल्या पाणी समस्येबाबत नियोजनाची घागरउतणी या अग्रलेखामध्ये विचार मांडले आहेत. आणि आता इंडिया आघाडीची नुकतीच दिल्लीत बैठक झाली. ही बैठक क्रांती करणार असं संजय राऊत यांनी आधीच सांगितलं होतं, त्यामुळं तसंच झालं. राहुल गांधी सगळ्यांना निवांत आहे ना असं विचारत होते, पण बहुतेकांचा त्यांच्या राज्यांमध्ये पराभव झाल्यामुळं ते निवांतच होते. आता सगळ्यांनी ॲक्टिव्ह व्हायला हवं असं आवाहन सोनिया गांधींनी केल्यामुळं उद्धव ठाकरे यांनी घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जॉईन करून घरातल्या घरात ॲक्टिव्ह झाल्याची ग्वाही दिली. ममता बॅनर्जी बराच काळ स्कोअर बघत बसल्या होत्या. अनेकांना वाटत होतं की क्रिकेटची मॅच चालली आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्या खासदारांचे ते आकडे होते. अमुक खासदारानं तृणमूल सोडलं की त्या आऊट असं ओरडत होत्या. ममता बॅनर्जी यांनी आत्तापर्यंत किरकोळ कारणावरून बैठका सोडल्यात, पण यावेळी त्या सोनिया गांधींशी साडीबद्दल चर्चा करत होत्या. तुम्ही काँग्रेसमध्ये आलात तर अशा 10 साड्या गिफ्ट करीन अशी ऑफरसुद्धा सोनिया गांधींनी त्यांना दिली म्हणे. इंडिया आघाडी प्रचंड शक्तिशाली होत असल्यामुळं वर्ल्ड आघाडी असं तिचं नाव ठेवायचं का असं राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांना विचारत होते, पण खरगे कानडी मिश्रित हिंदीत जे काही बोलत होते ते त्यांना स्वतःलाही कळत नसल्यामुळं राहुल गांधींनी शेवटी तो विषय सोडून दिला. पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला पाहिजे अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली असली तरी सगळेच उमेदवार असल्यामुळं नावाऐवजी किती उमेदवार आहेत तेवढा आकडा जाहीर करावा असं ठरलं. या क्रांतिकारी बैठकीनंतर तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले, इतकी या क्रांतीची महती. आता खुद्द नरेंद्र मोदींना सुद्धा या आघाडीत जावंसं वाटतंय अशी चर्चा आहे. फक्त तिचं नाव इंडियाच्या ऐवजी NDA असं बदलावं एवढी त्यांची किरकोळ अपेक्षा आहे इतकंच. बरं, तर मंडळी भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा मुख्य कार्यक्रम आहे छंदांची कथा. छंद तर आपण सगळ्यांनी लहानपणी बाळगलेच असतील. कुठला ना कुठला छंद कोणाला कोणाला तरी प्रत्येकाला होताच. कुणी तिकीट गोळा केली, कुणी नाणी गोळा केली, नोटा जरा अवघड आहे त्या काळात, पण झेंडे गोळा केले असतील. माझ्या वयोगटाचे असाल तर त्या चॉकलेटच्या चांद्या किंवा चॉकलेट बरोबर मिळणारे झेंड्यांची चित्र एक्सक्यूज मी गोळा केली असतील. पण मी होते म्हणण्यापाठीमागं कारण असं आहे की हे छंद कधीतरी आयुष्यात मागे पडले. लाईफ हॅपन्स, राईट? त्यामुळे असे छंद लावून घेऊन ते जोपासून आत्तापर्यंत बाळगणे ही मोठी गोष्ट असल्यामुळे आज आपण अशाच दोन छंदिष्ठांना ह्या कार्यक्रमात भेटणार आहोत. त्यांनी नुसते छंद लावून घेऊन पाळले नाहीत, बाळगले नाहीत, तर ते एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले. त्याच्यापासून मिळणारा आनंद जो अर्थात मानसिक स्वास्थ्य हा आनंद आहे आणि ते आपल्या गप्पांमध्ये येईलच, पण आर्थिक तोही एक आनंद त्यातून आहे आणि हेही मला माहीत नसलेली बाजू ती जी आजच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा येईल. तत्पर्यंत बाळगणे ही मोठी गोष्ट असल्यामुळे आज आपण अशाच दोन छंदिष्ठांना ह्या कार्यक्रमात भेटणार आहोत. त्यांनी नुसते छंद लावून घेऊन पाळले नाहीत, बाळगले नाहीत, तर ते एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले. त्याच्यापासून मिळणारा आनंद जो अर्थात मानसिक स्वास्थ्य हा आनंद आहे आणि ते आपल्या गप्पांमध्ये येईलच,

0: दोघांनाही नाणी आणि पोस्टाची तिकीट गोळा करण्याचा छंद आहे. आता किती वर्ष काय केलं, कसं पुढे कुठे चाललेत हे सगळं आपण त्यांच्या तोंडून ऐकूया.
1: नमस्कार, मी सुब्रत नरगुनकर. ब्रिलियंट अकॅडमी या शिक्षण संस्थेचा मी डायरेक्टर आहे. माझा मूळ व्यवसाय जो आहे तो शिक्षणाशी रिलेटेड आहे. आम्ही नॅपलॅन, ओ सी आणि सिलेक्टिवमध्ये विद्यार्थ्यांची तयारी करतो आणि त्यांना त्या परीक्षांमध्ये चांगल्या रीतीने उत्तीर्ण होण्यासाठी मदत करतो. या छंदांमध्ये मी साधारण आज 30 वर्षाच्या पेक्षा अधिक काळ घालवलेला आहे.
2: नमस्कार, मी चंद्रकांत जगदाळे. मी लर्न टू पार्क ड्रायव्हिंग स्कूलचा डायरेक्टर आहे आणि गेली 12 वर्ष या व्यवसायात आहे. आणि नोटा किंवा नाणी आणि तिकीटं ह्यांचा साधारणतः छंद गेली 25 वर्षापासून करत आहे.
0: धन्यवाद दोघांचेही. आता माझ्या खरं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या बोलण्यात आलंच की किती वर्ष हे करताय, पण त्याच्या आधी मला सांगा सुरुवात कुठून केलीत, कसे वळला त्या छंदाकडे?
2: सुरुवात अशी झाली, आमचं भारतामध्ये पुण्यामध्ये आमचं बिवाडीत आमचं जनरल स्टोअरचं दुकान होतं आणि तिथे दुधाचा व्यवसाय असल्यामुळे रोजची कॅश येणारी होती. तर त्यात एकदा मला 5 पैशाचं, त्यावेळेसची जी नाणी होती तेव्हा ती ॲल्युमिनियमची होती, पण त्याच्यामध्ये मला स्टीलचं 5 पैशाचं नाणं सापडलं. तर ते 5 पैशाचं नाणं मिळाल्यावरती त्यात मला थोडीशी उत्सुकता वाटली. थोडंसं अजून मी एक शोधत गेलो आणि वेगवेगळ्या प्रकारची 20 पैसे त्यावेळेसचे असे ती नाणी माझ्याकडं वेगवेगळी येत गेली. मग त्याचा अभ्यास करत गेलं तर त्याच्यावरती त्याची कधी तयार केलं, काय त्याच्या पाठीमागची माहितीही मिळत गेली आणि असा तो तिथून तो प्रवास सुरू झाला.
0: रोजच्या वापरातली वस्तू हाताळणं आणि क्युरिओसिटी ह्यामुळे ह्या छंदाकडे वळणं झालं. अरे वा सुब्रत, तुमचं?
1: माझे वडील बँक ऑफ बडोदामध्ये वरिष्ठ अधिकारी होते आणि बँकेमध्ये पत्रव्यवहार तेव्हा खूप व्हायचा आणि त्याच्यावरती तिकीटं खूप यायची असायची. तर वेगवेगळे तिकिटांचे जे रंग संगती डिझाईन्स हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे जर बाहेरचं जर काय म्हणतात त्याला कवर जर फेकून देणार असतील तर ते मी गोळा करू शकतो. आणि त्याच्यानी मला टपाल तिकिटाचं छंदाची सुरुवात झाली. आणि LFC मध्ये वडिलांबरोबर जेव्हा आम्ही फिरायला जायचो वेगवेगळ्या ठिकाणी तेव्हा बऱ्याच वेळेला फॉरेनर्स दिसायचे, तर त्यांना आवर्जून विचारून की तुमच्या देशातील नाणी तुमच्याकडे आहेत का, आणि लहान मुलगं जेव्हा मूल जेव्हा विचारतं तेव्हा ते आपसुक ते उत्साहाने दाखवतातही आणि त्यांच्याकडनं हळूच की बाबा मला एखादं याच्यापैकी देऊ शकाल का, तर या याच्यानी ती सुरुवात झाली. मला आजही आठवत आहे नेदरलँडचं कपल होतं आणि 10 सेंट पूर्वीचे नेदरलँडचे आणि 1 गुल्डन हे माझ्या कलेक्शनमधलं पहिलं फॉरेन कॉईन. बाकी रेग्युलर वापरातील नाणी तर जसे चंद्रकांतजींनी सांगितलं डिझाईन्स वर्ष टाईप हे बघताना ते गोळा केलेच जायचे, पण फॉरेनचं हे स्पेसिफिक एका फॉरेनरनी एका लहान मुलाला दिलेलं आठवण म्हणून हे माझ्या याच्यातलं पहिलं नाणं.
0: हेही छान आहे की रोजच्या वापरात येणारी नसली तरी रोजच्या दिसण्यातली किंवा बोलण्यात येणारी वस्तू आणि त्यातनं निर्माण झालेली क्युरिओसिटी पुढे घेऊन गेलं तुमचा इन्क्विजिटिव्ह स्वभाव. पण गम्मत सांगू का, मी पुढचा प्रश्न विचारणार होतो बजेट किती लागतं ह्याला, पण आता मी ते विचारणार नाही कारण तुमच्या काळात तरी नक्कीच ह्याला बजेट हा विषय न ठेवता तुम्ही सुरुवात केलेली आहे छंदाला. पण आजच्या काळात कोणाला सुरुवात करायची असेल तर काय खर्च वगैरे त्याचा विचार करावा लागेल का?
2: खूप चांगला प्रश्न आहे अतुल. खर्च जसं मला छंद म्हटला की पहिली गोष्ट सुरुवातीचा सुरुवात जेव्हा होते तेव्हा त्याच्यामध्ये खर्च विषय हा येत नाही, पण जसं जसं ते वाढत जातो छंद त्यावेळेस मग तो त्याचा खर्च विषय यायला लागतो. आणि मग त्यातून कळतं की नक्की कुठला नाणं किंवा कुठलं स्टॅम्प घेतला पाहिजे, त्याच्यावरती खरीच ती किंमत देणं दिली पाहिजे का, याच्यावरती तो रिसर्च सुरू होतो आणि तिथून मग ते तो वाढत जातो. आणि कुणालाच कळत नाही की तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट

0: किती झालेली आहे ती
1: एक इंग्रजीत म्हण आहे द ब्युटी लाईज इन दी आय ऑफ द बिहोल्डर त्याच याच्यानी जे नाणं तुमच्याकडे नाही त्याला त्याची किंमत तुम्ही ठरवता म्हणजे तुम्ही किती देऊ शकता तसंच एखादी एखादा स्टॅम्प की तुमच्याकडे नाही आहे तो तुम्हाला संग्रही हवा आहे तेव्हा त्याचं महत्त्व तुम्हाला किती आहे याच्यावर तो खर्च डिपेंड राहतो
2: अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचं की सुरुवात करायला खर्च नसला तरी जेव्हा तुम्ही तो संग्रह वाढेल तुमचे छंद वेगवेगळ्या दिशांना तुम्हाला घेऊन जाईल जशी तुमची माहिती जास्त गोळा होईल तस तसा खर्चाची शक्यता निर्माण होते किती हा प्रश्न तुमच्या छंदाच्या डेप्थवर म्हणजे ओके व्हॅलिड पण एकदा तुम्ही सुरुवात केली गोळा कराल की काहीतरी मार्ग ठरवून गोळा करता की नजरेला आलं म्हणून गोळा करता म्हणजे मला खरं तर विचारायचंय गोळा करता म्हणजे नक्की काय करता
1: सुरुवातीपासून सांगायचं झालं तर या प्रवासाला मी छंद ते वेळ अशी टायटल देईल छंद जेव्हापर्यंत होता ॲक्च्युली तोपर्यंत बरण्यांमध्ये वेगवेगळी नाणी गोळा करणं पैसे जमा झाले पॉकेटमनी जमा झाला किंवा बड्डेला काही पैसे नातेवाईकांनी आईवडिलांनी दिले की त्याच्यामधनं स्टॅम्प अल्बम कॉईन अल्बम हा विकत घेणे आणि त्याच्यामध्ये ते इयर वर्षानुसार नाणे किंवा स्टॅम्प किंवा प्रकारानुसार व्हॅल्यूनुसार ते लावणे इथपर्यंत ते आले म्हणजे आज जर कोणी मला विचारलं की आम्ही तशा अल्बम्समध्ये लावू शकू का तर मी नाही म्हणेल कारण त्याचं जे मटेरियल आहे ते त्या नाण्यांना पूरक आहे का त्याच्यामुळे ते नाणी खराब होऊ शकतात आजही मी माझ्या चुका जपून ठेवलेल्या आहेत की जुने अल्बम्स जे आहेत ज्याच्यामध्ये नाणी स्टॅम्प्स ते ॲक्च्युली म्हणजे अक्षरशः चिकटतात ते कवर्स त्यांना आणि त्याच्यामुळे त्या नाण्यांची आणि तिकिटांची झीज होते तर तिथपासनं चालू करून आज 2x2 फ्लिप्समध्ये ते गोळा करणं किंवा ग्रेडिंग करून घेणं इथपर्यंत म्हणून मी म्हटलं की छंद ते वेळ हा प्रवास तुम्ही अक्षरशः स्वतःचा बघू शकता जर तुम्ही त्याच्यामध्ये तेवढे वर्ष घालवाल तर
2: ओके
0: अगदी डॉक्टर सुब्रत म्हणाले अगदी बरोबर आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडनं जेव्हा कॉईन आता भारतात असताना झालंच आणि जेव्हा इथे आल्यावरती मला असेच एकदा वुलवर्समध्ये गेल्यावरती $2 नाणं एक्सचेंजमध्ये मिळालं त्याच्यावरती रिंग होती आता त्या रिंगवाल्या म्हणून मी जरा त्याच्यावरती संशोधन केलं आणि त्यातून ती माहिती वाढत गेली माझी आणि नंतर जेव्हा डॉक्टरांशी ओळख झाली तेव्हा त्यातून अशा काही गोष्टी कळत गेल्या की ही नुसता का नाणं घेऊन ते हँडल कसं करायचं किंवा काय याची खूप मोठी प्रोसेस आहे तितकं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी माहिती गेल्या माहिती मिळत गेल्या आणि तो प्रवास तसा सुरू झाला तो
2: अच्छा म्हणजे गोळा करणं आणि तो छंद म्हणून एका स्पेसिफिक दिशेला घेऊन जाणं ह्याच्यामध्ये फरक आहे पण तो त्या छंदात नाही येतो मग हे सगळं ज्ञान जे आहे आता तुम्ही चार गोष्टी बोलता बोलता सांगून दिला की कसे स्टोअर करावे कसे हाताळावे हे सगळं ज्ञान चुकांमधूनच शिकलात की काही विशेष शिक्षण घेतलं
1: दोन गोष्टी इथे मी मेन्शन करेल एक म्हणजे यू लर्न फ्रॉम द मिस्टेक्स ऑफ युअर सिनियर्स
0: बरोबर
1: हे चुका करण्यासाठी तुम्हाला एक्झिबिशनसारखा सोपा मार्ग नाही म्हणजे जेव्हा तुम्ही नाण्यांचे किंवा तिकिटांचे एक्झिबिशन सिडनीमध्ये बरेचदा होतात नॅशनल लेवल होतात लोकल सबब्समधले होतात फॉर एक्झाम्पल पीटर शॅमचं जे कॉईन आणि स्टॅम्प एक्झिबिशन होतं ते दर पाचवा रविवार आला की होतं म्हणजे प्रत्येक 3 किंवा 4 महिन्यांनी एकदा ते घडतं तर तिथे तुम्हाला असे खूप जुने लोक दिसतात त्यांच्याशी बोलून तुम्ही हे समजून घेऊ शकता की का बरं ते ट्विझरने स्टॅम्प हाताळतात आहेत का बरं कॉईन हाताळताना फक्त एजेसला पकडतात आहेत तुमची नुसती साधी बोटं अगदी धुतलेली सॅनिटाईज केलेली वगैरे बोटं असतील तरी ती नाणी खराब कशी करू शकतात इथपासनं घेऊन तर ते हँडल करताना ग्लोव्ज का घालतात आहेत ते काढून ठेवताना एका टर्किशच्या टॉवेलवरती का ठेवतात आहेत अक्षरशः सोन्याची नाणी किंवा सोन्याची दागिने प्रेझेंट करावे तसे का बरं प्रेझेंट केले जातात आहेत याची माहिती विदाऊट अ सिंगल डॉलर स्पेंडिंग तुम्हाला तिथे मिळू शकते लागतो तो फक्त पेशन्स
2: आणि आवड
1: ऑब्व्हियसली
2: म्हणजे वेगळं शिक्षण घेणं गरजेचं नसलं तरी सुद्धा त्या शिक्षणाकडे लक्ष ठेवून जिथे मिळेल तिथे गोळा करणं हे त्यातलं महत्त्वाचं हे आहे. म्हणजे
1: तसं बघायला गेलं अतुल तर 90% जे आपण इतर गोष्टी शिकतो ते ऑब्झर्वेशननेच शिकतो, त्याला वेगळा पैसा असा आपण खर्च करतच नाही,
2: वेळ आणि पैसा लागतोच असं नाही. खरं आहे.
0: आणि अजून एक गोष्ट ॲड करावी असे करेल की ज्यावेळेस तुमचा छंद हा सुरू होतो नाणी किंवा स्टॅम्प गोळा करण्याचा, मग तुम्हाला एक एक मित्र सहकारी भेटत जातात. जसे आता मला डॉक्टर भेटले आणि त्याच्यामधनं तुम्हाला अजून बरीचशी माहिती होती तो की बाबा जसं डॉक्टर म्हणाले की ते नाणं कसं हाताळलं पाहिजे हे तेव्हापासून मी शिकायला लागलो की बाबा हे असं
2: मुठीत
0: पकडून चालणार नाही, त्याला ते बरोबर एजेसमध्ये पकडलं पाहिजे. मिळालं चांगलं तर नाही प्लास्टिक स्लीवमध्ये ठेवायचं तात्पुरतं जेव्हापर्यंत तुम्ही त्याचं नीट काही पॅकिंग करत नाही तोपर्यंत.
2: समानशीले व्यसनेशु सख्यम त्याची ही प्रचिती आहे. पण तुम्ही हे गोळा करता त्याच्याबरोबर तुम्ही हे ज्ञान गोळा केलं, पण माझा अजून एक अत्यंत नैव क्वेश्चन, अत्यंत बेसिक. फॉर एक्झाम्पल माझ्या खिशात आत्ता 6 नाणी आहेत, ही 6 नाण्यांमधल्या कोणाला संग्राह्य व्हॅल्यू आहे का हे ठरवण्याची काही कसोटी आहे का? प्रत्येक नाणं हातात आलं की तुम्ही ते बघता आणि ते कसोट्या लावता?
1: ॲक्च्युली हो, म्हणजे आज अगदी साध्यातलं साधं जरी नाणं आलं, कारण आज मी जे नाणी गोळा करतोय ती एरर कॉईन्स आहेत. म्हणजे जी नाणी मी वर्षानुवर्ष बघत आलेलो आहे नॉर्मल कॉईन्स, त्याच्यामध्ये कुठल्या कांगारूचा पाय मिसिंग आहे, कुठल्या कांगारूच्या तोंडातनं लाळ गळते आहे, कुठलं काय म्हणतात त्याला कुठली डेट वाईडर आहे नॉर्मलपेक्षा, किंवा कुठला 2000 50 सेंटमध्ये इन्कस्ट फ्लॅग आहे, ह्या प्रकारची नाणी गोळा करतो आहे. म्हणजे आज जर तुम्ही म्हणाल तर मी प्रत्येक नाणं बघतो, पण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा फक्त कुठलं डिझाईन वेगळं आहे एवढीच नाणी गोळा केली जायची. तेव्हा कदाचित खूप सारे एरर कॉईन्स येऊनही गेले असतील समोर, पण तेवढं नॉलेज तिथे तेव्हा नसल्यामुळे ती घेतली नाही गेली.
2: अच्छा, म्हणजे हा ज्ञानाचा दुसरा पदर आहे, म्हणजे ते हाताळावं कसं गोळा केल्यावर हा एक झाला, पण मुळात गोळा करण्यासाठी कशावर लक्ष ठेवावं हे ज्ञान कुठून मिळतं? पण मग
0: ते असं जसं डॉक्टर ऑब्झर्वेशन, तोच ऑब्झर्व आपण जेव्हा रोजची नाणी हाताळतो. आता थोडक्यात सांगायचं झालं तर समजा आता डॉक्टर म्हणाले की आता एखादं नवीन नाणं येतं बँकेत जमा आपण गेलो की कॅश नवीन नाणं दिसतं, ते त्यात क्युरिओसिटी वाढते की अरे वेगळं काहीतरी आहे. मग माणूस ज्याच्याकडं ते जुनं तशाच प्रकारचं जुनं आहे तो घरी जाऊन ते कम्पेअर करतो की ह्याच्यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे. तर अरे नवीन आहे ह्यात काहीतरी वेगळं आलेलं आहे, मग त्यातली तारीख वर्ष कधी बनवलं आहे कोणत्या वर्षी बनवलं आहे त्याच्यावर ते अजून वेगळं काय लिहिलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही 1 रुपयाचं जर नाणं घेतलं आणि ती गेल्या 10-15 वर्षापासूनची पूर्वीची नाणी जर बघितली तर प्रत्येक काही नाण्यांमध्ये राणीच्या नेकलेसमध्ये सुद्धा वेगवेगळ्यापणा आहे. चेहऱ्यात तर आहे मुकुट तो थोडासा वेगळा दिसतोच, पण नेकलेस जर तुम्ही बघितलं तर नेकलेसमध्ये पण बारीक नेकलेसपासून ते मोठ्या नेकलेसपर्यंत असे त्यात फरक तुम्हाला जाणवेल.
1: जे आत्ता चंद्रकांतनी मेन्शन केलं किंवा सांगितलं ते 6 एफिजीज आहेत एलिझाबेथच्या. तर 6 वेगवेगळ्या त्यांच्या एजप्रमाणे किंवा त्यांच्या त्या त्या वर्षांप्रमाणे 6 वेगवेगळे त्यांचे पोर्ट्रेट्स आहेत, त्याला 6 एफिजीज म्हणतात. मध्यंतरी एक कलेक्शन आलं होतं जे पहिल्या एफिजीपासून घेऊन शेवटच्यापर्यंत ते पोर्ट्रेट्स डिस्प्ले केले होते एकाच सेटमध्ये. तर ते नंबर ऑफ इयर्स म्हणजे जेवढी वर्ष झाली त्यांना रूल करताना त्यानुसार होते, त्यांच्या वयानुसार फेशियल चेंजेस जे आले त्याच्यानुसार होते. आणि त्यातच एक ॲडिशन मी करेल, फॉर एक्झाम्पल 5th to 6th FEG जेव्हा झाला 2019 साली तेव्हा अर्धं वर्ष जे तुम्ही बघाल ते जुनं राणीचं पोर्ट्रेट होतं त्याच्या खाली IRB नावाचं तुम्हाला इनिशियल्स दिसतील. आणि त्याच्यानंतर मे जूनपासनं जे नाणी यायला लागली ते 6th FEG आले, त्याच्यामध्ये पोर्ट्रेटच वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये JC आहे. तर पहिला FEG जेव्हा चेंज झाला 2019 तर ते JC वाले जे आहेत नवीन डिझायनर्सचे जे आहेत त्याची व्हॅल्युएशन पण वेगळी आहे.
2: अच्छा, पण मग ही माहिती कुठून मिळते की असे पाच आहेत उदाहरणार्थ मला तर माहिती असण्याचा प्रश्न आहे मी एक उदाहरण देऊन सांगतो माझ्या खिशात आत्ता $2 एक कॉईन आहे मी रोजच्या व्यवहारात ते दिसलं मला कारण त्याच्यावरती रंग आहेत आणि मी ते बघितलं अरे रंगीत नाणं पुढे देऊन मोकळा झालो छंद नाही आहे मला म्हणून कदाचित असं झालं असेल पण हे छंद आल्या लागल्यावर ऑटोमॅटिकली होतं की अरे रंगीत नाणं म्हणजे काहीतरी वेगळं आहे मग बघायला सुरुवात करूया बघायला सुरुवात केल्यानंतर काय बघायचं ह्याची माहिती कुठे
1: रेनिकिन्स म्हणून एक पुस्तक येतं फॉर एक्झाम्पल ज्याच्यामध्ये सगळ्या नाण्यांचे व्हॅल्युएशन्स दिलेले आहेत की तुम्ही या वर्षीचं कुठलं कंडिशन आहे ते तर म्हणजे कारण तुमच्या खिशात सापडलं सर्क्युलेशनमध्ये आहे फॉर शुअर आहे सर्क्युलेशनमध्ये पण रेअरली सर्क्युलेटेड किंवा नियरली अनसर्क्युलेटेड कॉईन याच्यामध्ये जो फरक असतो तो शाईनमध्ये दिसतो त्याच्यामधल्या स्क्रॅचेसमध्ये दिसतो नंबर ऑफ इयर्स ते जेवढं चलनामध्ये आहे त्याच्यामध्ये दिसतो हे सगळे प्रकार आहेत म्हणजे तुमच्याकडे असलेल्या नाण्याची जी सध्याची स्थिती आहे ती ऑब्व्हियसली हाताळलेली आहे अनसर्क्युलेटेड म्हणजे ज्याला सर्क्युलेशनमध्ये ते आलेलंच नाही आहे त्याच्यावरचा एक प्रकार असतो ज्याला प्रूफ कॉइन्स म्हणतात ते तर डबीच्या बाहेर पण काढत नाहीत म्हणजे
2: ज्या
1: पॅकमध्ये आले ते तसंच तर ते नाही पॅकमध्ये अनसर्क्युलेटेड पण येतात आणि प्रूफ पण येतात त्याची फेस व्हॅल्यूपेक्षा बरीच वरची किंमत असते अनसर्क्युलेटेड नॉर्मल इयरली सेट जो येतो तो साधारण $40 एक येतो आणि प्रूफ सेट जो येतो तो $150 येतो आता याच्या मिंटिंग प्रोसेसमध्येच फरक असल्यामुळे त्याची ती व्हॅल्युएशन तेवढी आहे पण जर आज कोणी मला सांगितलं की बाबा 2026 कोणाला नाण्याचं छंद जोपासायचा आहे किंवा पोरांना इंट्रोड्यूस करायचा आहे याच्यासारखं चांगलं वर्ष नाही हो हे पहिलं आणि एकमात्र वर्ष असेल कदाचित ज्याच्यामध्ये $1 सहा कांगारू आलेले आहेत या वर्षीचं 2026 कांगारूचं कॉईन आहे आजपर्यंत जे $1 कॉईन आहे त्याच्यामध्ये 5 कांगारू आहेत तर हे एवढा छोटासा फरक आहे पुढच्या वर्षी पुन्हा ते 5 वर जाणार आहे त्यामुळे 2026 कारण 60वं वर्ष आहे डेसिमल करन्सीचं दॅट 6 कांगारूज रिप्रेझेंट दॅट 6 टेन्स
2: अच्छा म्हणजे ही अजून माहिती आहे 5 कांगारू आहेत का 6 कांगारू आहेत हे माझ्यासारख्याला कळणार नाही कारण मी बघणार $1 आहे ही सगळी माहितीसाठी रेफरन्सचं नाव घेतलंस काहीतरी
1: रेनिकिन सारखं बुक आहे किंवा सगळ्यात सोपं गुगल लेन्स किंवा तुमचा जो सर्च इंजिन आहे त्याच्यामध्ये आजकाल लेन्स आहे सरळ त्या नाण्याला टेबलावरती एका डार्क बॅकग्राऊंडवरती ठेवा ते गुगल लेन्स उघडा AI थ्रू तुम्हाला सगळी माहिती लगेच तुमच्या समोर हजर होते
2: अच्छा
1: आणि जर तुम्ही कुठले कॉईनचे ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये त्याची व्हॅल्युएशन पण तुम्हाला ॲक्च्युअल कळते गुगल लेन्सनी जे मिळतं ते तुम्हाला रेंज ऑफ व्हॅल्यू मिळते म्हणजे समोरच्या एखाद्याने तुम्हाला ऑफर केली तर तुमच्या डोक्यामध्ये ती फिगर फिक्स असते की साधारण $4 $40 डिपेंडिंग ऑन द कंडिशन ऑफ द कॉईन मला समोरचा ऑफर करू शकतो त्याच्यामध्ये मग तुम्ही निगोशिएट करू शकता सर्क्युलेटेड मध्ये आले लक तुमचं त्याच्यामध्ये तर तुम्हाला खर्चच नाहीये फेस व्हॅल्यूला तुम्हाला मिळालेलं आहे
2: म्हणजे
0: त्यातून असं ॲडिशन करे असं पण ॲडिशन करे डॉक्टर म्हणलं एकदम बरोबर आहे कारण का आत्ता सध्या सगळं टेक्नॉलॉजी आल्यामुळे तिथल्या इथे होतंच पण जर का समजा तसे नाही म्हटलं तरी आपली प्रत्येक एखादी विजेत एक वर्षातनं दोन वर्षातनं रॉयल ऑस्ट्रेलिया कॅनबेराला मिंटला होत असतेच तर तिथे जर गेलं तर तिथेसुद्धा अशा शोकेसमध्ये नाणी ठेवलेली आहेत आणि त्यातूनसुद्धा त्यांच्याकडनं तुम्ही विचारलं त्यांच्याकडं बरीच माहिती मिळते
2: अच्छा हा म्हणजे हा ऑथोराईज सोर्स झाला अधिकृत माहिती मिळेल त्यांच्याकडून
1: डिस्प्लेमध्ये पण त्यांच्या डिस्प्लेमध्ये पण खूप सगळी अनसर्क्युलेटेड कॉइन्स आहेत $1 आणि $2 जे डिझाईन्स करून कॅनबेराच्या मिंटमध्ये डिस्प्ले केलेले आहेत
2: अच्छा फक्त कधी बाहेर आले नाही
1: फक्त हा म्हणजे त्यांनी मिंट केले आणि ते डिस्प्लेला घेतलेले आहेत तर फक्त एवढंच आहे जसं मी म्हटलं की तिथे वेळ घालवण्याचा पेशन्स पाहिजे
2: हो ते ज्ञानाची गरज किंवा वेळ लागल्याशिवाय ते पेशन्स निर्माण होणार नाही कदाचित पण ना हे छान आहे अशासाठी की तुम्ही जेव्हा 25-30 वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा ह्यातलं काही नव्हतं ना ते रेफरन्स बुक्स तर किंवा सर्च इंजिन्स आणि गुगलसारख्या माहितीचा खजिना त्यामुळे तुम्ही बिल्ड केलेलं ज्ञान आहे आणि आता हे टेक्नॉलॉजीची मदत होते असं होतंय त्याला आणि आता सोपं झालंय त्यामुळे
1: एक ॲडिशन करू इच्छितो इथे की आपली पीढ़ी अशी आहे ना अतुल की ज्यांनी 386486 कंप्यूटर पासून पेंटीएम पर्यंतचा प्रवास बघितला अगदी रॉ कॉइन कलेक्शन स्टॅम्प कलेक्शन पासून घेऊन सर्टिफाइड स्टॅम्प कलेक्शन आणि कॉइन कलेक्शन पर्यंतचा प्रवास बघितलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने लकी मानता येईल कारण त्या प्रवासाचा आनंद आपल्याला घेता आला विदाउट मोबाईल
2: हे खरं आहे
0: अगदी
2: पण मग हे इतकी वर्ष तुम्ही हे हा छंद जोपासलेला आहे नाणी तिकीटं वगैरे गोळा केलेली आहेत तिथं जाण्याआधी दुसरा प्रश्न तिकीटांना पण ह्याच कसोट्या लागतात अशाच तऱ्हेच्या इतर काही पद्धतीने बघितलं जातं
1: तिकीटांमध्ये पण ग्रेडिंग आहेत सर्टिफाईड ग्रेडिंग पण तिकीटांमध्ये करून मिळतं
2: अच्छा
1: ॲव्हरेजली गुड पासनं घेऊन एक्स्ट्रीमली फाईन पर्यंतचे ग्रेडिंग्स अवेलेबल आहेत म्हणजे त्याच वर्षाचं त्याच याचं आता माझ्याकडे जे कलेक्शन आहे आजच मी चंद्रकांतजींना दाखवत होतो ऑस्ट्रेलियामधलं स्टॅम्प कलेक्शन जे आहे 1868 पासून 1913 पर्यंतचे जे माझ्याकडे स्टॅम्प्स आहेत ऑस्ट्रेलियामधले ते स्टेट वाईज आहेत म्हणजे न्यू साऊथ वेल्सचे वेगळे आहेत तस्मानियाचे वेगळे आहेत क्विन्सलँडचे वेगळे आहेत 1913 पहिला ऑस्ट्रेलियाचा स्टॅम्प नॅशनल स्टॅम्प फेडरल निघाला आणि त्याच्यानंतर मग इंडिव्हिज्युअल स्टेट्सचे स्टॅम्प्स बंद झाले
2: अच्छा
1: तर 1913 पर्यंतचे जे स्टॅम्प्स आहेत इंडिव्हिज्युअल स्टेट्सचे ते न्यू साऊथ वेल्स असो क्विन्सलँड असो तस्मानिया असो ते गोल्ड व्हॅल्युएशनमध्ये आहेत म्हणजे त्यांची व्हॅल्यू खूप आहे काही स्टॅम्प्स आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल एक साधा कागदाचा तुकडा आहे 2x2 पण त्याची किंमत कधी कधी 2 मिलियन पर्यंत जाते
2: हे घरापेक्षा महाग आहे
1: म्हणजे माझ्याकडे आहेत असं नाही म्हणते मी पण जाते त्यामुळे ते इन्स्पिरेशनचा खूप मोठा सोर्स आहे
2: हा तुम्हाला जर का तसा एखादा हातात पडला तर तुम्ही लखपती तसेही झालेला म्हणजे ह्याचे सर्टिफायर्स व्हॅल्युअर्स वगैरे ही सुद्धा संस्था सगळ्या उभ्या आहेत
1: ते वेड या कॅटेगरीत येतात छंद या कॅटेगरीमध्ये तिकडे त्या भानगडीत पण पडू नाही
2: तेव्हा फक्त गोळा करणे आणि अभ्यास करणे
1: एक नाणं सर्टिफाय करून घेण्यासाठी $45 ते $50 खर्च आहे स्टॅम्प मी आजपर्यंत सर्टिफाय करून नाही घेतलेले पण नाणी करून
2: सिमिलर खर्च असणे शक्यता अच्छा म्हणजे हा सर्टिफिकेशन ही नेक्स्ट लेवल आहे पण मग असं हे सगळं करताना आता तुम्ही एवढी सगळी माहिती सांगितली पण त्यातला एखादं नाणं तशा तऱ्हेचा हा दुर्मिळ किंवा खूप किमती असं एखादं नाणं किंवा तिकीट तुमच्याकडे आहे का खुद्द
0: माझ्याकडे ऑस्ट्रेलियाचं 2012 रेड पॉपी कॉईन आहे
2: अच्छा
0: ते फर्स्ट कलर्ड कॉईन आहे $2
2: म्हणणार होतो की का वेगळेपणा सांगा मलाही कळणार नाही कारण
0: आता तुम्ही जे बघत आहात ते $2 रेड पॉपी कॉईन आहे रेड पॉपी म्हणजे आपण जेव्हा रॉयला कॅनबेरला
2: वॉर मेमोरियल
0: जातो तिथे ती फुलांचे माळा आहेत त्या सगळ्या
2: बरोबर
0: ती ते फुल त्या $2 कॉईनवरती आहे
2: अच्छा श्रोते माझ्या हातात ते ॲक्च्युली नाणं नाही आहे नाणं कवरमध्ये आहे आणि ते कवर माझ्या हातात आहे बरोबर मधोमध लाल रंगाच्या पॉपीचं चित्र आहे म्हणजे तुमच्याकडे हातात पडलंच इन केस सर्क्युलेशनमध्ये तर लक्षात यावं म्हणून
1: त्या दिवशी लोटोचं तिकीट नक्की घ्या कारण ते तेवढं रेअर
2: आहे
1: कारण हे जेव्हा रिलीज झालं आज सर्क्युलेशनमधनं मिळण्याची शक्यता ही 1/1 मिलियन आहे
2: अरे बापरे
1: कारण सगळेच्या सगळी नाणी ही कलेक्टर्सच्या कलेक्शनमध्ये आहेत म्हणजे अगदी एक्स्ट्रीम प्राइसेस सांगायचं झालं तर याचं अनसर्क्युलेटेड रेड पॉपीचं जो रोल आहे 25 नाण्यांचा त्याची ॲव्हरेज किंमत $5,000 पासून $87,000 पर्यंत बघितलेली आहे याची फेस व्हॅल्यू फक्त $50 होते
2: बापरे आणि आता एक थोडा वेगळा प्रश्न क्विकली अशासाठी की तुम्ही हे नाणं आणलं थँक्यू बघून म्हणजे तो ह्याचा अंदाज जरा जास्त चांगला येतोय पण ह्याच्यावर खूप सारी माहिती आहे म्हणजे डिनॉमिनेशन काय आहे ते ऑब्व्हियसली लिहिलेलं आहे पण कुठल्या तरीची मेटल्स आहेत त्याचं वजन किती आहे डायमीटर फिनिश कसा आहे डिझायनर कोण होता आणि त्या नाण्यामागचं बॅकग्राऊंड का नाणं काढलं एवढं सगळं त्या पॅकेटवर लिहिलेलं आहे तर सगळी जे काय म्हणतात त्याला कॉमेमोरेटिव्ह कॉईन्स स्मरणातली नाणी किंवा स्मरणासाठी काढलेली नाणी सगळी अशीच येतात का अजून काही
1: खूप चांगला प्रश्न आहे. आता जे तुम्ही बघत आहात ते रेग्युलर रेड पॉपी कॉइन आहे. याची आज मार्केट व्हॅल्युएशन 275 पासून $450 आहे. याच्यामध्ये सी म्हणजे कॅनबेरा मिंटेड कॉइन्स येतात जे 50,000 घरातच फक्त मिंट केलेली आहेत. त्याची व्हॅल्युएशन $850 ते $950 पर्यंत एक कॉइन एवढी ती व्हॅल्युएशन रेड पॉपी सी कॉइनची आहे. जेव्हा ते ओरिजिनली रिलीज केलं गेलं त्याची किंमत साधारण $100 पण नव्हती. ही व्हॅल्युएशनचं वाढ आहे आणि ऑब्व्हियसली ते पहिलं नाणं होतं म्हणून आज जर कोणी चालू करणार असेल तर मी सांगेल की आता राजाची नाणी चेंज झाली, म्हणजे राजाच्या फीचरची नाणी यायला लागली 2023 डिसेंबरपासनं. $1 किंग्स चार्ल्स III पहिलं नाणं, $1 2023 मिळणं पण सर्क्युलेशनमध्ये रेअर आहे.
2: इतकी पुन्हा तेच
1: कलेक्टर्सनी उचलून
2: घेतलेली आहेत.
1: म्हणजे आलं दिसलं नॉर्मल कंडिशन मध्ये आहे ते बाजूला काढून ठेवलं जातं कारण ते राजाचं पहिलं नाणं आहे. तसं $2024 $2 चार्ल्स III पहिलं नाणं, पहिली नोट आपल्याकडे अजून यायची आहे चार्ल्स III, पण जी ब्रिटनमध्ये छापली गेली 5 पाऊंडाची, एका साईडला चार्ल्स III आणि एका साईडला चर्चिल, विन्स्टन चर्चिल यांचं चित्र असलेली, त्या नोटेचं व्हॅल्युएशन पण खूप आहे.
2: अच्छा, पण मग असं आता चंद्रकांतजींनी सांगितलं ते रेड पॉपीविषयी, तुझ्याकडे काय?
1: माझ्याकडे शिवराई आहे. शिवराईचा पैसा
2: ऐकणारे सगळेजण माहिती घ्यायला बसलेले, शून्य माहिती सगळं असे
1: नाही नाही, आधी म्हणून मी नाव सांगितलं. तर शिवराई हा शिवकालीन पैसा आहे.
2: अच्छा,
1: हा प्रत्येक, आता छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनामध्ये सगळ्यात उच्च स्थानी आहेतच आणि त्यामुळे त्या नाण्याचं माझ्यासाठी महत्व जास्त आहे. आणि कधी काळी कदाचित माझ्या राजाचे हात त्याला लागले असतील असं मी गृहीत धरतो, म्हणून त्याची व्हॅल्यू माझ्यासाठी जास्त.
2: हे किती छान आहे, म्हणजे नुसती इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट नाही तर ती
1: भावनिक
2: गुंतवणूक सुद्धा आहे त्यामध्ये.
1: आणि दोन अजून नाणी, मला पूर्वी म्हणजे आजही ट्रेकिंगचा छंद आहे, तर आम्ही किल्ले चढायचो. तर एका म्हणजे ट्रेकिंगच्या वेळेला दोन नाणी मला जुनी अशी म्हणजे दगडासारखीच दिसत होती, ती साफ केल्यानंतर ती नाणी सापडली. त्याला बहामनी सल्तनतची ती नाणी आहेत हे मला नंतर अभ्यास केल्यानंतर कळलं. जे पहिलं इस्लामिक सल्तनत होतं दख्खनमधलं, अर्धा आणि एक घनीचं नाणं आहे जे मी आत्ता आतून तुम्हाला दाखवतो. हे 14व्या शतकातलं नाणं आहे.
2: ही अर्धी लावायला
1: नाही नाही, हे सर्क्युलेटेड आहेत, पण ही अर्धी घनी आहे आणि ही एक घनी आहे. हे बहामनी सल्तनतचे नाणी आहेत.
2: आकाशवाणीवर असल्यामुळे मी हे तुम्हाला दाखवू शकत नाही, पण कल्पना करा 14व्या शतकातलं, म्हणजे मी 600 वर्षापूर्वीची दोन
1: तांबेची
2: नाणी हातात धरून बसलेलं आहे. 600 वर्ष हा काळ, त्या नाण्यांची किंमत बाजूला ठेवली तरी नुसत्या काळाच्या किमतीने किती होतो, आणि तो आनंद हे सुब्रत चंद्रकांतसारखे लोक आपल्या छंदातनं मिळवत आहेत, हे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. 600 वर्षापूर्वीचं नाणं. पण ह्यामध्ये तुम्हाला असा कधी प्रश्न पडला की हा छंद माझा आहे, मी करतोय, एकटेपणा वाढतो की कमी होतो, सामाजिक आयाम आहेत का ह्या छंदाला?
0: चांगला प्रश्न विचारला तू. जसं मगाशी म्हटलं आणि जेव्हा आम्ही दोघं किंवा आपण तिघं राहतर की आपण ज्या काळातनं आलो त्यावेळेस मोबाईल वगैरे काहीच प्रकार नव्हतं, आणि त्यावेळेस ही नाणी गोळा करत असताना असंच कुणाशी शेअर केलं मित्रमंडळीबरोबर की कदाचित तो असेल किंवा त्याचा कोणतरी मित्र कोणतरी असायचा. अरे माझा पण मित्र, मग त्याला म्हणायचं अरे मला ओळख करून दे. मग ती ओळख करून दिल्यानंतर तिथून ते एक्सचेंज सुरू झालं, म्हणजे असं तो ते वाढत गेलं ते. आणि मग तेव्हा ते एक एक कुणाकडं दोन अशा प्रकारची दोन जर सेम नाणी असतील, तू हे घे मला ते दे, असं ते एक्सचेंज असं ते एक्सचेंज झालं.
2: अच्छा, म्हणजे ही साखळी वाढवण्याची प्रक्रिया आहे, एकटेपणा नाही.
0: एकटेपणा अजिबात ते देत नाही, कारण का तुम्हाला जसं आता मी तुमच्याकडं तुम्ही जेव्हा ते नाणं बघत होता आता, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद जो होता आता तो बघण्यासारखा होता.
2: नाही खरोखर, म्हणजे 600 वर्ष जुनं नाणं ही कल्पनाच इतकी अप्रतिम आहे. की मला ते आणि शब्द कमी पडतात मला दुर्दैवाने आपल्यामध्ये शब्द हे संवादाचं साधन असल्यामुळे ह्याच्या पुढे मी जाऊ शकत नाही
0: त्यामुळे एकटेपणा त्यात कधीच येत नाही तुम्ही असे मन मनापासून
2: चार मित्र अजून
0: चार मित्र वाढतात
2: अरे वा
1: जेव्हा तुम्ही छंद म्हणून त्याच्याकडे बघता किंवा आवड म्हणून त्याच्याकडे बघता तेव्हा हे सगळी नाणी हे सगळी तिकीटं तुमचे सखे सोबती होतात आणि ते ऑन अन इमोशनल ग्राउंड बोलायला लागतात म्हणजे प्रत्येकाचं डिझाईन प्रत्येकाचं जसं कम्युमरेटिव्ह कॉइन्स आहेत वगैरे वगैरे त्याच्या मागचा असलेला इतिहास हे सगळं जिवंत झाल्यासारखं वाटतं म्हणून त्यांचं अस्तित्व अजून महत्त्वाचं आहे
2: पण मग ह्याच्यात एक उपप्रश्न तुम्ही वय तुम्ही जेव्हा या छंदाला सुरुवात केली तेव्हा तेव्हाचं तुमचं वय आणि आत्तापर्यंत तुम्ही हे घेऊन आलेला आहात आता हे छंद तुमचा चालू राहिला तुम्ही जाणीवपूर्वक तो जोपासलात म्हणून ह्या वयात पण आहे तुम्हाला काय वाटतं माझ्यासारख्या मध्यमवयीन माणसाने हा छंद सुरू केला तर तो किती म्हणजे मी ॲप्रोप्रिएट हा शब्द वापरणार नाही पण तो कितपत पॉसिबल आहे
1: फार चांगला प्रश्न आहे मी आलो ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हा माझं वय साधारण 35-35 होतं आता तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये ऑलरेडी खूप सगळी 20 सेंटची वेगवेगळी नाणी 50 सेंटची वेगवेगळी नाणी सगळ्या व्हरायटीज अवेलेबल होत्या
2: हो
1: ठीक आहे तर आता सगळ्यात जास्त चिल्लर कुठे हाताळली जाते असा जेव्हा मी विचार केला तेव्हा बेकरीचं दुकान असं मला एक जाणवलं मी वेस्टमिडला होतो तर तिथे वेस्टमिड व्हिलेजमध्ये एक चायनीज बेकरीचं दुकान आहे तर तिथे नॉर्मली ब्रेड घेताना थोडी ओळख झाल्यावरती त्या व्यक्तीला एक रिक्वेस्ट केली की जेव्हा कधी तुम्हाला असं वेगळं दिसणारं 20 सेंट 10 सेंट 50 सेंटचं नाणं दिसेल ते बाजूला काढून ठेवा माझी जेव्हा चक्कर होईल तेव्हा मी ते विकत घेईल आणि हा अख्खाच्या अख्खा अल्बम जो तुम्हाला दिसतोय हा फक्त त्या व्यक्तीने मला मदत केलेलं आहे भरून द्यायला
2: बाप
1: ॲट फेस व्हॅल्यू
2: एक हाताने उचलण्याजोगा नाही आहे अल्बम श्रोतेव बाय द वे अच्छा म्हणजे वय हे त्याला बंधन नाही
1: बंधन
2: करणाराही नाही आणि पुढे जोपासण्यालाही नाही अच्छा हे ऐकून मला फार बरं वाटलं कारण आपले श्रोते जे ऐकतायत त्यामध्ये माझ्या अपेक्षेनुसार जशी तुमच्या माझ्या वयोगटातले लोक आहेत तसे तरुणही असतील आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठही असतील त्यामुळे तो प्रश्न म्हणून मला खरं तर सुचला
0: एक ह्यात ॲडिशन करा असं वाटतं म्हणजे आता जस एक 2-4 महिन्यापूर्वीच असून इथे सगळी मित्र ओळख झाली पंजाबमधनं आहेत ते जसं मगाशी म्हटलं की $2 कलर्ड कॉइन्स आहेत त्या रिंगवाले तर ते असाच आमचा विषय झाला तेव्हा ते म्हणले अरे माझ्याकडे हे आहेत की हे आहेत म्हणून ते अशा 4 बरण्या भरून घेऊन कॉइन घेऊन आले
2: बापरे
0: तसे कलर्ड मग जसं जसं आता माझं डॉक्टरांचं असं या संदर्भात बोलणं होत असतं मग आता ते फाईन प्रिंट बघायचं झालं तर ते कसं चेक करायचं म्हणून डॉक्टरने मला एकदा सांगितलं होतं की एक्झॅक्टली बघायचं असेल त्याला मायक्रोस्कोप खाली बघायचं तसं मी त्यांना सुचवलं म्हणलं एक काम करा ईबेवरती एक मायक्रोस्कोप विकत घ्या आणि त्यातून तुम्हाला अशी त्यातनी अशी काही कॉइन सापडतील ते तुम्ही बाजूला ठेव साठवत जा आणि ते पण एक अल्बम मिळतो त्याच्यामध्ये स्टोअर करत जा म्हणजे तो सेफ राहील
2: अच्छा मी खरं तर म्हणणार होतो ह्या प्रश्नानंतर आपण एक पटकन गाणं ऐकू काय पण मला नवीन प्रश्न सुचलाय मायक्रोस्कोप हे म्हणजे नाणं खरं आहे खोटं आहे ओळखण्यासाठी का त्याची परिस्थिती बघण्यासाठी का
1: नाणं खरं आहे किंवा खोटं आहे याच्यासाठी नाही वापरला जातो युजली जी खरी नाणी आहेत त्याच्यामधले फाईन डिटेल्स बघण्यासाठी मॅग्निफाय करण्यासाठी म्हणजे तुम्ही भिंगापासून सुरुवात करू शकता अगदी मायक्रोस्कोपचाच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे अशी गोष्ट नाही आहे
2: अच्छा
1: तुम्ही नॉर्मल भिंग वापरून तुम्ही ते काय म्हणतात त्याला तपासून बघू शकता की बाबा काय आहे ते हां पण तुम्हाला खरंच तुमचं कलेक्शन खूप मोठं झालं आहे आणि तुम्ही एरर कॉईन शोधताय तर त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोस्कोपसारखा दुसरा मदतगार नाही आणि जुनी नाणी खरी आहेत किंवा खोटी आहेत असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये वेट साईज नाण्यांची बघून त्या काळातले साधारण ॲव्हरेज वेट साईज इंटरनेटवरती अवेलेबल आहे ती पहिली टेस्ट असते दुसरी टेस्ट जुनी जी सगळ्यात सोपी आहे ती मॅग्नेट टेस्ट आहे म्हणजे पूर्वीची सगळी जी नाणी आहेत ती युजली सिल्वर गोल्ड किंवा कॉपर ची बनवलेली असतात त्यामुळे ती मॅग्नेटला
2: चिकटणार नाही
1: ती जर फोर्ज्ड कॉइन्स असतील किंवा नवीन पद्धतीने जुनी नाणी बनवण्याचा प्रयत्न केला असेल तर युजुअली ते जे मेटल्स असतात त्याच्यामध्ये आयन असतात त्याच्यामध्ये ते लगेच मॅग्नेटला चिकटतं डिझायनिंग जे आहे ते नाणी जेव्हा ओरिजिनली बनवली जातात तेव्हा त्याचं फार फाईन डिझायनिंग आहे ते खोट्या नाण्यांमध्ये तेवढं दिसत नाही दुसरी गोष्ट जुनं दाखवण्यासाठी नाणी आर्टिफिशियली जेव्हा टोन केली जातात आणि नॅचरली जसा त्याला गंज किंवा टोनिंग होतं याच्याही मध्ये फरक आहे पुन्हा या फरक तुम्हाला ऑब्झर्वेशननेच शिकायला मिळतात याचे वेगळे क्लासेस नाही
2: अच्छा म्हणजे कुठेतरी रेफरन्स मिळेल पण तुमचं ज्ञान त्याच्याबरोबर चालू ठेवणं गरजेचं आहे अच्छा एक छोटासा ब्रेक घेऊया एक गाणं ऐकूया आणि पुन्हा या विषयाकडे येऊया कारण अत्यंत इंटरेस्टिंग विषय असला तरी सुद्धा ही छोटीशी विश्रांती

0: श्रुते हो कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. तर सुप्रत आणि चंद्रकांत जी, मला थोडासा गिअर बदलून असं विचारायचं आहे की नाणी आणि तिकीटं गोळा करणं आणि त्याविषयीचं माहिती अद्ययावत ठेवणं हे सगळं त्या छंदाबरोबर सुरू होतं आणि टिकतं आणि वाढतं देखील. पण त्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींची देखील जोड. आता आपण शिवराई बघितली किंवा भामनी किंवा त्याच्या आधीचा पैसा बघितला, 1868 सालच्या तिकिटांची गोष्ट केली, म्हणजे इतिहासाचा तर संबंध आहेच, पण त्या त्या काळची संस्कृती, त्यावेळेचा कदाचित भूगोल देखील, ह्या सगळ्याची माहिती असणं त्या ज्ञानाला पूरक आहे असे माझी समजूत आहे. तुम्हाला काय वाटतं?
1: मी उलट सांगेल की त्याच्यामुळे आपल्याला ते ज्ञान मिळतं किंवा त्याचं इंट्रोडक्शन होतं की अरे या काळामध्ये पेपरची क्वालिटी, तिकिटांचा जर विषय घेतला, पेपरची क्वालिटी अशी होती, प्रिंटिंग प्रेस, कारण तिकीट म्हटल्यावरती एक देशाचं रिप्रेझेंटेशन असायचं, त्यामुळे सगळ्यात चांगला पेपर कुठल्याही देशाचा बघा तुम्ही, तो तिकिटांसाठी वापरला जायचा. म्हणजे आज सकाळी जेव्हा मी त्यांना माझा जुना तिकिटांचा आल्बम चंद्रकांतजींना दाखवत होतो तेव्हा त्यांना तोच फरक दाखवला की अगदी ग्रेट ब्रिटनसारख्या त्या काळातल्या अद्ययावत देशामध्ये 1950 तिकीट आणि 1967 तिकीट 17 वर्षांच्या गॅपमध्ये प्रिंटिंगमध्ये जे म्हणतात त्याला प्रोग्रेस झालेली आहे ती ॲक्च्युली त्या स्टॅम्प्समध्ये दिसते. तो कलर असो, ते फीचर्स असो, ते डिटेलिंग असो, ते कॉर्नर्स क्लिअर कट क्लीन कटवाले असो, हेच जेव्हा तुम्ही 1868 तिकीटं बघतात त्याच्यामध्ये परफोरेशन्सचे इश्यूज, जाड पेपर, या सगळ्या गोष्टी किंवा मागे लावलेला जो गम असतो, डिंक जो असतो, तोही वेगळ्या जास्त चिकट पद्धतीचा, हे सगळ्या गोष्टींचं व्हेरिएशन येतं. म्हणजे पूर्वी काही चुका ज्या मी केल्या इथे नमूद करू इच्छितो की त्या एन्व्हलपवरती तिकीटं लागलेली आहेत ती काढून माझ्या अल्बममध्ये लावायचा प्रयत्न केला, त्या गमची क्वालिटी खूप चांगली असल्यामुळे ते तिकीट निघता निघता फाटायचं, कॉर्नर्स कट व्हायचे, पण तेव्हा हे कळायचं नाही की त्याचं काय महत्त्व आहे. आज अनहिंज मिंटेड, हिंज मिंटेड याच्यामधला जो फरक जेव्हा आपण बघतो व्हॅल्यूचा, की तेच स्टॅम्प $5 अगदी कसं तरी अवस्थेतलं मिळतं, त्याच याच्यामध्ये जर सगळ्यात चांगली क्वालिटी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर $1500 सहज त्या तिकिटाची किंमत जाते. मी नाण्याबद्दल तर बोलतच नाही.
0: ओ अच्छा.
1: त्यामुळे क्वालिटी मेंटेन करणं हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इम्प्रूव्ह होत गेलं आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात चांगलं किंवा रादर तुम्हालाही हा विषय आवडेल की एरर्स सापडणं हे आता खूप कमी झालेलं आहे.
0: अच्छा.
1: पूर्वी एरर्स खूप यायचे, हाफ किंवा डबल मिंटेड कॉइन्स दोन्ही साईडला
0: सेम
1: शोलेमध्ये होतं
0: की छाप किंवा काटा, दोन्ही
1: छापा किंवा काटा, ते तशी चूक आज मिंट्स कडनं होत नाही.
0: अच्छा.
1: आता याच्यावरनं फक्त एक छोटासा इतिहास जो ऑस्ट्रेलियन नाण्यांचा आहे, ऑस्ट्रेलियाची सगळ्यात पहिली नाणी जी आहे ती ऑस्ट्रेलियन नव्हतीच, ती स्पॅनिश इन्व्हेडर जेव्हा येऊन गेले त्यांच्याकडचे जे 40,000 चांदीची नाणी इथे ठेवून घेतली यांनी, त्याच्यामधनं 1813 होली डॉलर आणि डम्प डॉलर असे दोन नाणे, म्हणजे भोग पडून मधला जो गोळा बनला तो डम्प आणि बाहेरचा जो होता तो होली डॉलर,
0: अच्छा,
1: हे नाणे बनवली गेली सर्क्युलेशनमध्ये इनिशियली.
0: होली म्हणजे होल असलेला,
1: होल असलेला आणि मधला जो आहे तो डम्प, मधला जो आहे तो डम्प. आज जर ती चांगल्या स्थितीतली मिंट मधल्या स्टेट मधली जर मिळाली तर त्याचं 250,000 पासून पुढे किंमत आहे
0: चांगल्या परिस्थितीतली.
1: चांगल्या परिस्थितीतली डंप जे आहेत ते 1500 साधारण अवेलेबल आहेत असं अंदाज आहे. होली डॉलर जे आहेत ऍक्च्युअली बाहेरचे ते 350 आतापर्यंत नोंद
0: झाली.
1: यू नेव्हर नो कुठे तुम्हाला कुठल्या जुन्या ऑस्ट्रेलियन फोर्ट मध्ये गेल्यावरती नशीब तुमचं आणि सापडलं.
0: माझ्याकडे मला ऍक्च्युली हाही प्रश्न विचारायचा पण मी त्याकडे नंतर येईन. पण हे होली डॉलर आणि डम्प मुळे ना मला आपला डब्बू पैसा आणि भोकाचा पैसा आढळला. तर ते किती जुने होते हे मला आठवत नाही. मी माझ्या आजोबांच्या दुकानात ते पाहिलेले आहेत, म्हणजे सत्तर एक वर्ष तर नक्की गेली त्यांना देखील अशी किंमत आहे
1: भोगाचा पैसा
0: मग यांना देखील
1: हा 44 चा भोगाचा पैसा
0: अच्छा
1: तर हे जेवढे जुने तेवढे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली त्याची किंमत आहे डेफिनेटली
0: हा ओके म्हणजे त्यांना देखील तोच हे डिझाईन आणि इंटेंट वेगळा असला
1: तरी इंटेंट वेगळा
0: तेवढं किंमत येते
1: अजून एक गंमत म्हणजे जोपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये स्वतःच्या मिंट तयार झाल्या नव्हत्या तेव्हा पण ऑस्ट्रेलियन नाणी होती ती मिंट व्हायची युकेमध्ये ती मिंट व्हायची भारतात भारतामध्ये कलकत्ता मिंट आणि बॉम्बे मिंट याच्यामधनं ऑस्ट्रेलियन कॉइन्स मिंट झालेली आहे
0: अच्छा
1: याच्यानंतर जेव्हा गरज पडली वर्ल्ड वॉर 1 आणि 2 वेळेला तेव्हा यू एसमध्ये काही ऑस्ट्रेलियन नाणी मिंट झालेली आहेत कारण गरज सर्क्युलेशनमध्ये कॉइन्सची तर असतेच असते
0: हो
1: इथे कमी पडल्यावरती बाहेरच्या देशांमध्ये पण ऑस्ट्रेलियन नाणी मिंट झालेली आहे
0: छापून आणलेली आहेत इतिहासाचा तर प्रश्न नाही मला जाणीव होती की इतिहासाशी संबंध असणारच आहे पण ह्याच्यामध्ये भूगोलही आहे आणि थोडं बहुत समाजशास्त्र देखील आहे तिकिटांना कसा फरक पडतो याचा तिकिटांमधनं सुद्धा हे असंच ज्ञान मिळेल तुम्हाला की
1: तिकिटांमध्ये पण आपण जी जेव्हापासून आपण तिकीटं बघायला लागलो 1985 नंतरचा काळ तेव्हा असलेली क्वालिटी जी आहे ती क्वालिटी आणि आजची भारतीय स्टॅम्प्सची क्वालिटी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे
0: अच्छा
1: पूर्वीचे जे फर्स्ट डे कवर्स यायचे पोस्टाचे म्हणजे आजही तुम्ही कोणी जर भारतामध्ये ओळखीचं असेल तर भारतीय पोस्टामध्ये फिलाटेली अकाउंट तुम्ही काढू शकता आजही माझा फिलाटेली अकाउंट ॲक्टिव्ह आहे भारतामध्ये आणि वार्षिक तुम्हाला जे स्टॅम्प रिलीज होतात जे तुमचे पैसे तिथे जमा आहेत त्याच्या व्हॅल्युएशनप्रमाणे तुम्हाला ते स्टॅम्प्स पाठवले जातात पूर्वीचे फर्स्ट डे कवर्स माहिती सकट यायचे आजकाल फक्त फर्स्ट डे स्ट्रिप्स येतात तर ते कंटेंट ॲक्च्युली मी मिस करतो कारण लहानपणी जेव्हा स्टॅम्प नवीन रिलीज व्हायचा भारतामध्ये तेव्हा त्याची इत्यंभूत माहिती त्या
0: फोल्ड केलेल्या
1: कवर बरोबर मिळायची जी आज त्यांनी आता फक्त शीट्सची क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली आहे इनफॅक्ट राम मंदिराचं जे
2: हां एक स्टॅम्प विषयी बोलायचं झालं तर राम मंदिराचं जेव्हा राम मंदिर ओपन झालं
0: आत्ता
2: तर त्यावेळेस त्यांनी एक स्टॅम्प काढला आणि त्याच्यावरती तो असा स्टॅम्प तुमच्या आपल्या तळहात्याच्या विते एवढा मोठा स्टॅम्प येतो
0: एक स्टॅम्प एवढा मोठा
1: मिनी शीट
2: आणि त्याच्यामध्ये 4-5 स्टॅम्प्स आहेत ते तसे राम मंदिराचे आणि तो स्टॅम्प तयार करताना त्यांनी माती तो चा वापर करून तो स्टॅम्प तयार केला त्यामुळे तुम्ही आज
1: चंदनाचा सुगंध आहे म्हणजे आपण
2: तिकिटाला
1: आणि तो टिकतो म्हणजे आज दोन एक वर्ष झालेली आहे त्या स्टॅम्प्सला रिलीज होऊन आजही त्याला सुगंध चंदनाचा आहे तशी त्याच्या अगोदरची एक सिरीज आली होती परफ्युम्सची भारतामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक परफ्यूम जसा आहे की जास्मिनचा परफ्यूम आहे तर निशिगंधाचा वास त्याला यायचा आहे अजूनही येतो
0: वा
1: तर हे म्हणजे मला असं वाटतं की हे त्याच्याही पुढचे प्रकार आहेत ऑस्ट्रेलियामध्ये पण रोजेसचे जे स्टॅम्प्स रिलीज झाले तर प्रत्येक टी रोजेसचे जे सेंट आहेत ते प्रत्येक स्टॅम्पवरती वेगवेगळा सेंट होता
0: म्हणजे टेक्नॉलॉजीने तो फरक पडलेला आहेच इतिहास तर त्यामध्ये दिसतोच आहे बऱ्याच अंशी आपल्याला त्यातनं भूगोलाची देखील माहिती होते पण मला आय थिंक माझं मत आता तुम्ही म्हणताय त्यावरनं मला लक्षात आलं की हे उलट आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाही ह्या छंदातनं ही माहिती जमा होते आपोआप म्हणजे खूप साऱ्या विषयांना स्पर्श करणारा छंद आहे नुसतं इतिहास नुसतं अर्थशास्त्र नाही
1: आहे त्याला छंद आहे त्यांनी एक्झिबिशनमध्ये तो ती व्यक्ती 6 ते 7 तास कुठं घालवून जाते हे लक्षात पण येत नाही
0: नक्कीच जात असतील पण आता हे राम मंदिराचा आणि याचा विषय निघाला म्हणून विचारतो की बऱ्याचदा ही तिकीटं काय नाणी काय कुणाच्या तरी स्मरणार्थ एखादी उल्लेखनीय घटना किंवा असं काहीतरी साजरा करण्यासाठी बनवले जातात मग हे त्याच्या मागची कन्सेप्ट जी आहे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून की आता जसं तुम्ही सांगितलं राम मंदिराच्या तिकिटाचं कवर आलं होतं जे तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्याकडे आहे तर त्याच्या पाठीमागे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सगळ्या जगाची तीच अपेक्षा असते का फक्त कलेक्टर्स त्याच्याकडे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून बघतात
1: राम मंदिर आता स्पेसिफिक सांगायचं झालं तर मला वाटतं ते भावनात्मक जास्त आहे म्हणजे मी आज सिडनीमध्ये जे 10-15 लोकांना ते गिफ्ट म्हणून तिकीट दिलं ते देताना ते नुसतं न देता त्याला एका फ्रेममध्ये फ्रेमिंग करून दिलेलं आहे याचा कारण की मला राम मंदिराबद्दलची असलेली आस्था त्या व्यक्तीला समोरच्या राम मंदिराबद्दल असलेली आस्था आणि ते प्रिझर्व व्हावं ही इच्छा त्याला हाताळलं जाऊ नये आपण दिसलं जावं म्हणून ते फ्रेमिंग करणे म्हणजे हा त्याच्यामधला हेतू
0: अच्छा पण मग आता हे कलेक्टर म्हणून तुझं ते तो अटॅचमेंट आहे त्याच्याशी म्हणून पण त्रयस्थ म्हणून बघणं किंवा इतर कोणीतरी भविष्यात जेव्हा 20-25-50 वर्षांनी त्याच्याकडे बघेल तर तो स्टॅम्प हा ऐतिहासिक दस्तऐवज किंवा नाणं सुद्धा एखादं मानला जातो का फक्त कलेक्टर्स व्हॅल्यू आहे
1: 101% मानला जातो म्हणजे आज जेव्हा राजाचे चार्ल्स III चे पहिले $1 नाणं रिलीज झालं तेव्हा रॉयल ऑस्ट्रेलिया मेंट कॅनबेरानी 2 कॉईनचा सेट रिलीज केला होता फर्स्ट ऑफ बोथ ज्याच्यामध्ये 1984 राणीचा पहिला डॉलर होता आणि 2003 राजाचा पहिला डॉलर होता म्हणजे 2 जनरेशनल कॉईन्स सोबत होती म्हणून मी म्हटलं की आज जरी कोणी चालू केलं तरी त्याला काहीतरी नवीन नेहमीच मिळत राहणार आहे
0: म्हणजे हे सतत चालू राहतच आहे आजचं वर्तमान उद्याचा इतिहास होतो म्हणतातच त्यानुसारच हे चालू राहणार आहे नाणी काय आणि तिकिटांच्या बाबतीत देखील काय आपल्याला सिडनी डायरीकडे वळायचं आहे पण त्याआधी एक प्रश्न विचारतो तुमच्या बोलण्यामध्ये जे आलं मगाशी की ते जर का डम्प किंवा होली डॉलर मिळाला तर माहितीत असलेले 350 आहेत पण त्यातला एखादा चुकून कुठे मिळाला तर त्याचं एवढी किंमत आहे वगैरे तर अशी एखादी अद्भुत गोष्ट तुमच्याकडे आहे का की कपड्याच्या दुकानात मला हे नाणं मिळालं त्याची ₹1,00,000 किंमत निघाली म्हणजे हे असे असणं अपेक्षित नाही पण असं काय आहे का
1: नाही कपड्याच्या दुकानात नाही पण जगातलं सगळ्यात लहान गोल्ड कॉईन जे आहे ते विजयनगर एम्पायरचं इंडियन बेले रजिस्टर्ड स्मॉलेस्ट कॉईन म्हणजे त्याचं वजन 0.04 ग्रॅम ऑफ गोल्ड आहे ते विजयनगर एम्पायरनी 15व्या का 16व्या शतकातलं ते आहे राजा त्या किंगडमचं तर ते सर्टिफाईड नाणं इंटरनॅशनली सर्टिफाईड नाणं आहे माझ्याकडे अक्षरशः ते एका मोहरीच्या दाण्यापेक्षा मोठ्या मोहरीच्या दाण्यापेक्षा थोडंसं मोठं आहे
0: अच्छा पण मग ह्या एवढ्या सगळ्या छंदामध्ये काय एखादी अविश्वसनीय गोष्ट घडली अनुभव आला
1: हां त्याच्यामध्ये मी एक सांगेल की एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये तिकीटं आणि नाणी कंबाइनिंगली केली जातात त्याला PNCs म्हणतात पोस्टल न्युमिस्मॅटिक कवर्स ठीक आहे आता तुमच्यासमोर एक ट्रायड PNCचा मी दाखवतो नॅंगा निटिंग म्हणून त्याच्यामध्ये 3 रंगाच्या PNCs आहेत ग्रीन ब्लू आणि ऑरेंज हे 2025 रिलीज झाले होते यांची फेस व्हॅल्यू जर तुम्ही बघाल तर $25 फेस व्हॅल्यू आहे 7,500 PNCs प्रत्येक रंगाच्या रिलीज झाल्या होत्या आज जर तुम्ही इंटरनेटवर सर्च कराल तर याची व्हॅल्युएशन $150 वरती आहे सेटची याचं कारण त्याच्यावरचं डिझाईन पासनं घेऊन याच्या अगोदरचं पण एक ॲबोरिजिनल डिझाईनचं नाणं होतं PNC होतं त्याचीही किंमत $450-500 मार्केटला पोचलेली आहे हे अविश्वसनीय आहे कारण मी PNCsना एवढं कधीच डेव्हलप होताना बघितलं नाही
0: पण
1: जसं म्हणतात ना की तुम्हाला नाही सांगता येत की कुठल्या नाण्याची किंमत कधी एकदम शूट होऊन जाईल
0: हे सगळं सेंटिमेंटल असतं का त्याच्या पाठीमागे काही मार्केट फोर्सेस किंवा इतर काही
1: फोमो बरेचदा असतो फिअर ऑफ मिसिंग आउट की माझ्याकडे नाही येते मग मी रेकॉर्डेड जे परचेस करतो ते कॉईन मार्केट आणि स्टॅम्प मार्केटमध्ये रेकॉर्ड होतं आणि मग ते इट इज यूज ॲज अ प्रेसिडेन्सी
0: अच्छा
2: तसंच संदर्भात सांगायचं झालं तर हे 2024 50 सेंटचं कलर्ड फ्रॉस्टेड अनसर्क्युलेटेड नायडॉकचं कॉईन आहे आता नायडॉकचं कॉईन हे असं आहे की नायडॉकचं कॉईन जेव्हा रिलीज झालं आहे तेव्हा एका ऑबोरिजिनल मुलींनी ते डिझाईन केलं
0: अच्छा
2: हो आणि त्याचं नायडॉक म्हणजे काय आहे की नॅशनल ऑबोरिजिनल अँड आयलँडर्स डे ऑब्झर्वेशन कमिटी ही ऑस्ट्रेलियाची संस्था आहे आणि टॉरेस आहे टॉरेस स्टडी इंटर लोकांचा इतिहास संस्कृती आणि योगदान करते गौरव करते ते हे रॉयल ऑस्ट्रेलियन मिंटनी तयार केलेलं नाणं आहे तर आता हे जेव्हा रिलीज झालं तेव्हा ते त्याची फेस व्हॅल्यू $14 मिळत होती
0: पन्नास सेंटचं
2: हा पण साधारण आणि त्याची मिंटेज सुद्धा एक कमीच आहेत पण इबेवरती जेव्हा त्याचं हे झालं ऑक्शन सुरू झालं तेव्हा हे $14 जाणं फक्त 3 दिवसामध्ये $150 गेलं
0: 10 पट
2: हो
1: कलर्ड वाले जे आहेत ते बरेच कमी किमतीत मिळतात पण कलर्ड नायरा 50 सेंट खूप वरच्या लेवलला आहे. एक लहान मुलांसाठी इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट मी ऍड करू इच्छितो. ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात यंगेस्ट डिझायनर नाण्याचा हा 12 वर्षाचा जॉन सिरॅनो होता. 2003 साली रॉयल ऑस्ट्रेलिया मिंटनी एक कॉम्पिटिशन काढली होती कॉईन डिझायनिंग कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये जे डिझाईन सिलेक्ट होईल त्याचं 50 सेंटचे 10 मिलियन कॉईन ते छापणार होते. त्याच्यामध्ये जॉन सिरॅनोचं डिझाईन हँड ड्रॉन डिझाईन ज्याच्यामध्ये कुकॅटू आहे कोआला आहे वोंबाट आहे हे सगळं फीचर असलेलं हे कॉईन आज सर्क्युलेशनमध्ये आहे. म्हणजे यू नेवर नो की तुमची हॉबी तुम्हाला कुठपर्यंत
0: जाऊ शकते. हे अगदी खरं आहे की तो छंद सुरू झाला की त्याच्यातनं मार्ग मिळणारच आहेत. अर्थातच तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही तो किती दूर घेऊन जात आहे. पण श्रोते हो इथं थोडा वेळ थांबूया एक छोटासा ब्रेक घेऊया त्याच्यात त्यामध्ये ऐकूया आजची सिडनी डायरी.

नमस्कार, मी चित्रा शेंडे आजच्या सिडनी डायरीत तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम ऐकूयात काही स्थानिक बातम्या आणि डायरीची सांगता करण्यापूर्वी ऐकू रंजक माहिती. आधी ऐकूया सिडनीच्या हवामानाबद्दल. आज सिडनीत किमान तापमान 15 अंश तर कमाल 21 अंश आहे. आज ढगाळ वातावरण राहील. आज सिडनीत पाऊस पडण्याची शक्यता जवळजवळ 80% आहे. सिडनी आणि न्यू साऊथ वेल्समध्ये वाढत्या घरांच्या मागणीमुळे गृहनिर्माण प्रकल्प आणि नियोजन सुधारणा ह्यावर भर दिला जात आहे. मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीजवळ अधिक घंटेची घरे उभारण्यावर सरकार आणि स्थानिक संस्थांचा भर आहे. बेलाविस्टा मेट्रो स्टेशनसमोर 30 आणि 49 मजली 2 निवासी टॉवर्स उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पात 674 अपार्टमेंट्स आणि टाउनहाऊसेसचा समावेश आहे. स्थानिक परिषदेकडून वाहतूक आणि पायाभूत सुविधांवरील ताणाबाबत चिकित्सा सुरू आहे. हॉन्सबीमध्ये सिडनीचे नवीन बुशलँड पार्क लोकप्रिय झाले आहेत. पूर्वीच्या दगड खणीचे रूपांतर करून तयार करण्यात आलेले हॉन्सबी पार्क नागरिकांसाठी खुले झाले आहेत. सुमारे 60 हेक्टर क्षेत्रातील ह्या उद्यानयात निसर्गरम्य पायवाट, दृश्य मंच आणि हरित क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. बॉन्डाई फेस्टिवल 2026ची तयारी सुरू झाली आहे. बॉन्डाई फेस्टिवल 3 जुलै ते 19 जुलै 2026 ह्या कालावधीत प्रतिष्ठित बॉन्डाई पॅव्हेलियन आणि आजूबाजूच्या बॉन्डाई बीच पार्क येथे आयोजित केला जातो. हा बहुप्रतीक्षित हिवाळी कार्यक्रम, पुरस्कार विजेते कार्यक्रम, विनोदी सोहळे, संवादात्मक कला प्रकल्प आणि कुटुंबासाठीचे आवडते कार्यक्रम थेट समुद्र किनाऱ्यावर घेऊन येतो. या फेस्टिवलमध्ये प्रवेश विनामूल्य आहे, पण इकडच्या ॲक्टिव्हिटीजसाठी रजिस्ट्रेशन आणि काही मूल्य आहे. अधिक माहितीसाठी www.bondaifestival.com.au ह्या वेबसाईटला भेट द्या. इतिहासातील काही निर्णय राष्ट्राचे भविष्य घडवतात. 14 जून 1947 हा असा एक दिवस होता ज्याने भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग निश्चित केलाच, पण त्याचबरोबर फाळणीची वेदनाही दिली. 14 जून 1947 रोजी दिल्ली इथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ब्रिटिश भारताच्या फाळणीच्या योजनेला मान्यता देण्यात आली. फाळणी योजनेला काँग्रेसची मान्यता मिळाल्याने उपखंडाचा राजकीय भूगोल कायमचा बदलला. ह्या निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तान ह्या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. युगपुरुष गोपाळ गणेश अगरकर च्या स्मृतीत जून महिन्याला विशेष महत्व आहे, कारण ह्याच महिन्यात त्यांची पुण्यतिथी आहे. ह्या प्रख्यात विवेकवादी आणि समाज सुधारकाचे 17 जून 1895 रोजी वयाच्या 39व्या वर्षी निधन झाले. जून महिन्यातील त्यांच्या चिरस्थानी वारसा अनेक प्रमुख घटनांद्वारे परिभाषित केला जातो. च्या स्मृतीत जून महिन्याला विशेष महत्व आहे, कारण ह्याच महिन्यात त्यांची पुण्यतिथी आहे. ह्या प्रख्यात विवेकवादी आणि समाज सुधारकाचे 17 जून 1895 रोजी वयाच्या 39व्या वर्षी निधन झाले.

0: क्रांतिकारी योगदानाचे स्मरण करण्यासाठी एक समर्पित वार्षिक कालावधी आहे. आपल्या मृत्यूपूर्वी आगरकरांनी केसरी आणि सुधारक ह्या वृत्तपत्रांमधील आपल्या अग्रगण्य संपादकीय कार्याद्वारे विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निर्मूल्यांना ध्येयांचे समर्थन केले. आगरकरांनी लोकमान्य टिळकांसोबत न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन्स कॉलेज ह्यासारख्या उत्कृष्ट आणि महत्त्वपूर्ण संस्थांची सहस्थापना करून सर्वांसाठी सुलभ विवेकवादी शिक्षणाचा पाया घातला. समाज सुधारक व शिक्षण तज्ज्ञ श्री गोपाळ गणेश आगरकर यांच्या कार्याची आठवण जून महिन्यात महाराष्ट्रात आगरकरांच्या सामाजिक सुधारण्यांच्या कार्यांवर अनेक स्मृतिपर कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक रक्तदाता दिन वर्ल्ड ब्लड डोनर्स डे दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो. सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या जीवनरक्षक रक्तदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रेसेंट सोसायटीज, द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन्स आणि द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन ह्या चार प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांनी 2004 ह्या कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन केले होते. हा दिवस 14 जून 1868 रोजी कार्ल लेन्स्टायनर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. लेन्स्टायनर यांना त्यांच्या एबीओ रक्तगट प्रणालीच्या शोधासाठी नोबल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते. जागतिक रक्तदिन 2026 थीम आहे वन ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी गिव्ह ब्लड सेव्ह लाईव्स. ही मोहीम ह्यावर जोर देते की प्रत्येक रक्तदान हे केवळ एक वैद्यकीय कृती नसून त्याहून अधिक जीवन दान करणे सुद्धा आहे. नियोजित उपचार आणि तातडीच्या हस्तक्षेपांसाठी रक्त हे एक आवश्यक संसाधन आहे. त्याचमुळे आजच्या दिवशी शारीरिक क्षमता असलेल्या सर्वांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून रक्तदान करण्याचं आवाहन आणि विनंती आहे. तर ह्याच माहितीनंतर मी आजच्या डायरीची सांगता करते आणि तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.
1: धन्यवाद चित्रा. श्रोते हो, सिडनी डायरी ऐकण्याआधी आपण ऐकत होतो त्या छंदांची कथा या कार्यक्रमाकडे परत वळूया. आपण त्याआधी बोलत होतो एखादी घटना, एखादं अविश्वसनीय गोष्ट घडणे. आता ह्या दोघांच्या बाबतीत कुठेही सापडलेला जुना खजिना सापडणे किंवा एखादी दुर्मिळ वस्तू चुकून हातात पडणे असं काही घडलेलं नसलं, तरीसुद्धा चंद्रकांतजींना मला विचारायचं आहे की जसं सुव्रतच्या हातात पडलेल्या काही नाणी आहेत ज्यांचं व्हॅल्यू वाढत गेली अविश्वसनीयरित्या, तसा तुमचा काय अनुभव आहे?
2: 2021 ऑस्ट्रेलियन पोस्टामध्ये द ग्रेट ऑझी कॉइन हंट म्हणून असा एक अल्बम रिलीज केला. तर आता त्या कॉइन हंट ते कसं होतं की ते दर आठवड्याला 4 अल्फाबेट्स, तो कॉइन सारखा सांगायचं झाला तो अल्फाबेट आहे A to Z.
1: अच्छा,
2: असा अल्फाबेट आहे. तर तो कॉइन सेट जो आहे तर ते दर आठवड्याला 4 अल्फाबेट रिलीज करायचे आणि काही पोस्टांमध्ये तुम्ही काहीतरी वस्तू विकत घ्यायची आणि एकच कॉइन मिळणार आणि काही पोस्टांमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे ते कॉइन्स देत होते. तर तो असा A to Z अल्बम करण्यासाठी मी लिव्हरपूल, रूटी हिल, चेस्टर हिल असे सगळे हॅरिस पार्क असे सगळे सबब्स मी जायचो आणि तो सेट तयार केला
1: म्हणजे ते सबब शोधायचं तिथलं पोस्ट ऑफिस शोधायचं
2: पोस्टला पोस्टच जायचं कारण का सगळ्याच पोस्ट ऑफिस मध्ये ते असं काही पोस्ट ऑफिस होते की एक तुम्ही एक वस्तू घेतली तुम्हाला एकच कॉइन

0: मिळणार
1: अच्छा
0: आणि काही पोस्ट ऑफिस असे होते की तुम्ही मागा तुम्हाला तेवढे कॉइन मिळून जायचे असे होते मग ते करत असताना सुरुवातीचे दोन दिन दोन आठवड्यामध्ये मला कळलं की कुठं कुठं मिळतात ते आणि तसं करून मी ते तो अल्बम तयार केला आता ते तुम्ही मगाशी प्रश्न केला की छंद वेळ की डॉक्टर असं म्हणाले ते वेळ असं आहे की मी एवढा तो म्हणजे आत्ता मला कळतं की मी एवढा फिरत होतो चार कॉईनसाठी चार अल्फाबेटसाठी एवढा फिरत होतो एवढी धावपळ करायचो काम संपलं की तिकडे जायचं
2: याच्यामध्ये पेट्रोलचा पैसा मोजला जात
1: नाही ही गुंतवणूक त्यामध्ये येत नाही कराय वेळ तर गेलाच आहे पण नाही मला ना अप्रूप कशाचं वाटलं तुम्ही लोक हे सगळं घेऊन आलात बरोबर म्हणजे श्रोत्यांना मला ते दाखवता येत नाही ह्याचं मला आता दुःख व्हायला लागलेलं आहे पण मला ते पाहायला मिळतंय श्रोते हो तुमच्या वतीने मी त्यांची ती नाणी हे जे अनुभव जे ज्या नाण्यांची किंवा तिकिटांशी संबंधित आहेत ती तिकीटं त्यांचे आल्बम्स हे सगळे त्यांनी इथे घेऊन येण्याचं कष्ट घेतलेले आहेत त्यामुळे माझा अनुभव मुलाखतकार म्हणून फारच छान आहे पण हे सगळे आता उदाहरणार्थ ह्या नाण्यांसाठी तुम्हाला फिरावं लागलं हे सगळं त्या वेळातून येतं त्या छंदातून येतं वगैरे कबूल आहे ह्याच्यातनं आर्थिक फायदा होतो का हो पण
0: खूप चांगला प्रश्न आहे
2: मनावर दगड ठेवला तर
0: होतो
1: जरा विस्कटून सांगा मनावर दगड ठेवण्याविषयी
2: आई असते ना पटकन असं पोरग कुठे पाठवत नाही तसं माझ्याकडचं कलेक्शन आहे भलेही ते माझ्याकडे दोन आहेत तीन आहेत पण छान दिसतंय अरे राहू दे बघू नंतर आपण कधीतरी असं करून ते नाणं हातातनं समोर विकलं जाईल किंवा दिलं जाईल कोणाला याची शक्यता जेव्हा मी जसं म्हणतो ना की छंद ते वेड वेड वेडेपणाकडे जेव्हा तुम्ही जाता छंदामध्ये तेव्हा ते सुटत नाही हातातनं ते जाणवत असतं की अरे हे 25 आहेत ना तुझ्याकडे या अशा प्रकारचे एक गेलं किंवा विकलं तर काही फरक नाही पडत पण ते तेच आहे की मनावर दगड ठेवून जेव्हा विकावं लागतं आता हे माझ्या बाबतीत कधी अजून झालेलं नाही पण जेव्हा मी बघतो सर्क्युलेशनमध्ये अगदी कमी सर्क्युलेटेड 1984 डॉलर की बाबा जो कधीतरी असं शंका येऊन जाते मनामध्ये की कुठल्या तरी कलेक्टरच्या अल्बममधला हा आहे आणि त्याच्या कदाचित पुढच्या पिढीने किंवा त्याच्या पुढच्या पिढीने की काय हे जमा करून ठेवलेले आहेत हे फेस व्हॅल्यूला तर फेस व्हॅल्यूला जमा करून टाका बँकेमध्ये आणि काढून टाका अशा रीतीने आलेले वाटतात इतके ते नवीन नाणी आहेत
1: इथे थांबून मी एक प्रश्न विचारतो पण का मलाही शंका आली बँकेतनं कसा येतो तुमच्याकडे हा
2: ओके आता याला कॉईन नूडलिंग असा एक शब्द आहे आता पूर्वी कसं कोणी पण जायचं बँकेमध्ये आणि त्यांना चिल्लर मिळून जायची अगदी भारतातल्या किंवा ऑस्ट्रेलियाच्या बँकमध्ये आता कमी झालेलं आहे आता तुम्हाला तुमच्याकडे बिझनेस कार्ड असेल तुमच्याकडे काही स्पेसिफिक कार्ड्स असतील तरच तुम्हाला कॉईन्सचे रोल स्वतःच्या स्वतः काढता येतात नाही तर तुम्हाला बँकेच्या टेलरकडे जाऊन मग तिच्याकडनं सुटे करून घ्यावे लागतात
1: अच्छा
2: आता माझ्या माहितीतले जे सिनियर नाणी गोळा करणारे लोक आहेत ते आठवड्याचे 2 ते 3 हजाराची नाणी नूडल करतात नूडल करतात म्हणजे ते रोल आणतात बघतात त्याच्यामधली चांगली वेगळी असलेली नाणी बाजूला काढून ठेवतात बाकीची पुन्हा बँकेमध्ये जमा करतात आता याला लागणारा वेळ तुम्ही विचार करू शकता की 2000 व्हॅल्युएशनची नाणी कमीत कमी ती $2 जरी तुम्ही पकडली तरी 1000 नाणी होतात
1: हा व्याप तर आहेच म्हणजे मी सामान्य माणूस म्हणून बोलतोय छंदिष्ट म्हणून नव्हे व्याप अशासाठी की ते 1000-2000 एकतर बाजूला काढून ठेवा ते दर आठवड्याला बँकेत घेऊन जा त्याची चिल्लर घरी आणा ते सगळी त्याच्यात त्याची उस्तवार करा ते बघा नाणी पाहिजे असलेली बाजूला काढून ठेवा आणि परत उरलेली नाणी घेऊन बँकेत जाऊन भरा पण अर्थातच ते वेळाची बॉर्डर क्रॉस केल्यावर ह्याचं कष्ट होत नसावेत पण तरीसुद्धा माझा मूळ प्रश्न तसाच आर्थिक फायदा आहे का मी चुकीची अपेक्षा करतोय
0: खूप चांगला प्रश्न आहे अतुल कसं आहे की या छंदामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट गोळा करत जातो घेत जातो सारा तर घेत जातो त्यावेळेस त्याच्याकडनं त्यात तुमची नुसती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता हे बघ त्याचंच होतं पण जसं डॉक्टरांनी मगाशी सांगितलं काही जी नाणी आहेत ती कालांतराने तुम्हाला त्याची किंमत देऊन जाते ती प्राइस व्हॅल्यू जी ती वाढत जाते पण थोडं तो पेशन्स पाहिजे आणि तुम्हाला माहीत नाही की बाबा हेच नाणं तुम्हाला जो आत्ता घेतलेलं पण $20,000 नाणं ते तुम्हाला $20,000
1: देऊन
0: जाईल.
2: आता आत्ताचं जे उदाहरण जे आपण बघितलं 2012 रेड प४्पी त्याची फेस व्हॅल्यू $2 आहे हो.
1: बरोबर.
2: तुम्हाला सर्क्युलेशन मध्ये जर ते मिळालं तर कमीत कमी $250 to $300 तुमचं व्हॅल्युएशन झालंय ते. पण ते मिळेल
1: हा प्रश्न वेगळा, ते मिळणं न मिळणं हा प्रश्न वेगळा. पण माझ्या एकूण गोष्ट लक्षात अशी येते की छंद म्हणून तुम्ही हा जोपासताय तेव्हा गुंतवणूक हा विषय त्यामध्ये येत नाही ना डोक्यातही.
2: फेस व्हॅल्यूची गुंतवणूक येते ना,
1: फेस व्हॅल्यू ऑब्व्हियस आहे. फेस व्हॅल्यू तर तुम्ही तेवढं म्हणून तर ते $1,000-$2,000 मी विषय त्यासाठी काढला, पण ते तेवढाच असतो की हे नाणं मी गोळा करतोय मला उद्या हे $20,000 देऊन जाईल म्हणून नव्हे असा हिशोब आहे. दिले आनंद आहे, नाही दिले फरक पडत नाही कारण ऑलरेडी वेगळेपणा म्हणून मी काय.
2: म्हणून जे मी तुम्हाला मेन्शन केलं की आता आम्ही एरर कॉइन्स कडे हळूहळू शिफ्ट होतोय. जेव्हा मी कॉइन नूडलिंग करतो आणि नॉर्मली माझ्याकडे जे चित्र असलेले किंवा फॉर एक्झाम्पल 2000 मिलिनियम 50 सेंटचं कॉइन आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार प्रामुख्याने असतात. एक रेग्युलर 50 सेंट आहे ज्याचा जो ऑस्ट्रेलियाचा झेंडा आहे टॉपला तो इन्कस्ट नाही आहे, इन्कस्ट म्हणजे दाबला गेलेला नाही आहे. आणि दुसरं जे आहे प्रकार जे 200,000 कॉइन्स आहे ते इन टोटल त्याच्यामध्ये इन्कस्ट फ्लॅग आहे. इन्कस्ट फ्लॅग असलेला मिलेनियम कॉइन 50 सेंटचा आज मार्केट व्हॅल्युएशन $40 वरती आहे. ते तुम्हाला नॉर्मल सर्क्युलेशनमध्ये सर्क्युलेटेड मिळालं तर त्याची फेस व्हॅल्यू 50 सेंट आहे. ज्याला तुम्ही नीट पॅकिंग करून त्याच्यावरती ते कुठलं एरर आहे ते नोंदवून योग्य व्यक्तीला एक्झिबिशनमध्ये दाखवलं नाही $40-$35 तर कुठंच गेले नाही. आणि हे करणारे लोक खूप आहेत. म्हणजे रेअर अनसर्क्युलेटेड कॉइन्सची किंमत ऑब्व्हियसली फेस व्हॅल्यूपेक्षा काही पट असते, त्याच्यामध्ये मिळणारा फायदा त्यातल्या त्या मनाने कमी आहे. पण तेही डिपेंड्स की मिंटेज किती.
1: अच्छा, म्हणजे डोळसपणे केला तर ही एक चांगली गुंतवणूक होऊ शकते. होणं गरजेचं नाही पण होऊ शकते. अच्छा, नाही गुंतवणुकीचं ऑप्शन म्हणून अगदी जरी याकडे बघितलं नाही तरी त्याचा भविष्यातला तो फायदा दुर्लक्षितही करण्याजोगा नाही. पण मग आता ह्या नोटवर समजा मी किंवा आपल्या तरुण श्रोते वर्गांपैकी कुणी आज सुरू केला हा तर त्याच्यात बदल कसे होतील, त्याला काय व्हॉट स्किल्स डू यू थिंक की तो डेव्हलप करेल मनुष्य.
2: कम्पॅरेटिव्ह सांगायचं झालं तर एक्सटिंक्शनची स्पीसी असते ना, म्हणजे प्राणी असतात काही की बाबा यांना कन्झर्व करून ठेवा, हे कदाचित आता जास्त दिवस टिकणार नाहीत, त्या लेवलला आता हे दोन्ही छंद यायला लागलेले आहेत. कारण फिजिकल करन्सीवरनं डिजिटल करन्सीला खूप आपण जात आहोत.
1: ते तर झालंच हो, ते तो तर फार
2: मोठा. ही पिढी जेवढी लवकर सुरू करेल हा छंद तेवढं कदाचित त्यांना तो स्कोप मिळेल करण्याचा. कदाचित 10 वर्षांनंतर सुरू करण्यासाठी काही उरणार नाही.
0: आणि या तरुण पिढीचा अजून एक प्लस पॉईंट असं त्यांच्याकडनं सगळ्यांकडनंच काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. तर तरुण पिढीचा पण एक प्लस पॉईंट असा आहे की ते समजा काही लोक छंद करतात की माझा एखादा ओळखीचा आहे ते एक कार्ड्सचे वेगवेगळे छंद आहेत त्यांचे.
1: अच्छा,
0: तर ते कार्ड्सचे छंद ते पण असंच करतात की त्याचं ईबेवर जाऊन किंवा त्याच्या काही वेबसाईट्स आहेत तिथं जाऊन त्यांना त्याची व्हॅल्यू मिळते. व्हॅल्यू कळते की याची, मग ते विकायचं का नाही विकायचं हा पण प्रश्न.
1: अच्छा,
0: आणि तिथं तिथं त्यांचं ते असं इलेक्ट्रॉनिक असं पण त्याला म्हणता येत नाही की मायनस आहेत का चुका आहेत काही, पण प्लस पॉईंट पण घेण्यासारखे भरपूर आहेत त्याच्यावर.
1: नाईस. पण मग त्यांना नवीन ज्ञान तर खूप मिळणारच आहे, अर्थातच नवीन पिढी ह्यामध्ये आली तर. आत्ता सुरू करण्याची चांगली वेळ आहे ही आपण एस्टॅब्लिश केलं, पण मग त्यांनी अपार्ट फ्रॉम दॅट इन्व्हेस्टमेंट पॉईंट गुंतवणूक जरी सोडली तरी इतर काय चांगले बदल त्यांच्यामध्ये होऊ शकतात, तुम्ही स्वतःमध्ये काय पाहिलेत.
0: आता जसं मग असे डॉक्टरांनी सांगितलं की आता एक जो लहान मुलगा आहे 12 वर्षाचा आहे, म्हणजे यातून यात आता ते हे अजून एक नायडॉकचं कॉईन आहे ते डिझाईन केलेलं आहे, मुलांनीच डिझाईन केलेलं आहे. तर यातून सुद्धा बघायला गेलं तर डिझाईन क्रिएटिव्हिटीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एखाद्यामध्ये येऊ शकते की बाबा अरे हे असं असं कॉईन आहे मी याच्यामध्ये अजून असं वेगळ्या प्रकारचं डिझायनिंग करू शकतो. आणि आपण ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये राहतो जिथे तिथे वाईड स्कोप आहे सगळ्याच गोष्टींना.
1: हे खरं आहे.
2: दोन महत्त्वाचे गुण जे डेव्हलप होऊ शकतात माझ्या मते मुलांमध्ये, एक म्हणजे ऑब्झर्वेशन आणि दुसरा म्हणजे पेशन्स.
1: हो, पेशन्स तर पहिल्यापासून तुम्ही दोघं बोलतच आहात, त्यामुळं तो नक्कीच हे चांगलं आहे. म्हणजे त्याचे पॉझिटिव्ज जास्त दिसू लागलेले आहेत ह्या छंदाचे. पण तरुण वर्गाची गोष्ट करताना, आत्ताचा तरुण वर्ग किंवा लहान मुलंसुद्धा टेक्नॉलॉजीवरती तर अवलंबून आहेतच, पण सोशल मीडियावरती फार अवलंबून आहेत किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स किंवा ऑनलाईन रिसोर्सेसची त्यांची जाणीव आणि वापर दोन्ही तुमच्या माझ्यापेक्षा जास्त आहे नक्कीच. मग ह्या गोष्टी वापरून ह्या छंदाला कशी मदत किंवा प्रोत्साहन मिळेल?
2: याचे दोन्ही पैलू आहेत, पॉझिटिव्ह पण आहेत आणि निगेटिव्ह पण आहेत. पॉझिटिव्हली जसं मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही गुगल लेन्स वापरून पटकन तुम्हाला माहिती मिळते जी काढायला कदाचित 10 वर्षापूर्वी तुम्हाला बराच काळ एक्सपर्ट्सच्या मागे लागायला लागायचं की अरे हे खरंच त्या योग्य आहे नाणं का हे टाकून देऊ की हे सर्क्युलेशनला वापरून टाकू ह्या टाईपमध्ये. ते आता तुम्हाला फिंगर टिप्सवरती आहेत. याचा थोडासा निगेटिव्ह ॲस्पेक्ट मी असा म्हणेल ना की जो फोमो डेव्हलप होतो आहे ना की ज्याच्याने सडन बंप ऑफ कॉस्ट किंवा प्राईस नाण्यांमध्ये आजकाल दिसायला लागलेली आहे की जी अनप्रेसिडेंटेड आहे आणि ज्याचं काय म्हणतात त्याला त्याच्यामागे लॉजिकच सापडत नाही. ते फोमोमध्ये मला सापडतं की ही पिढी म्हणजे नाही मला हे हवंच आहे, हा जो हट्ट आहे की नाही मला मिळालं तर मी बघेल, तेवढा पेशन्स माझ्यामध्ये आहे. ही पिढीमध्ये थोडंसं ते कुठंतरी मिसिंग असल्यामुळे फोमो वाढतो आहे, त्यामुळे प्राइजेस बंप होत आहेत. हे थोडासा निगेटिव्ह ॲस्पेक्ट आहे. पण ॲज आय सेड की त्याच्यामुळे आता जसं आपण म्हणतो ना की एखाद्या सबबमध्ये मला घर पाहिजे तर त्याचं व्हॅल्युएशन किती लोक तिथे इंटरेस्टेड आहेत याच्यावरती आहे. सेम गोज विथ स्टॅम्प्स अँड कॉइन्स.
1: आणि ह्या सगळ्याचं आउटलेट सोशल मीडिया पण आहेत का? नाही,
2: खूप सगळे फेसबुकला ग्रुप्स आहेत की जिथे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आन्सर केले जातात की हे नाणं आहे याच्याबद्दल काही माहिती मिळेल का, किंवा हे एरर मला वाटतंय तुम्हाला वाटतं आहे का, हे रोटेशनल आहे का वगैरे. म्हणजे खूप प्रश्न त्याच्यामध्ये उत्तरं मिळतात. खूप ऑप्शन्स तुम्हाला लाईव्ह अटेंड करता येतात. ईबेपेक्षा जास्त मी म्हणेल प्रामाणिक सेल त्या ग्रुप्सवरती होतात कारण सर्टिफाईड मेंबर्स असतात.
1: अच्छा,
2: म्हणजे अदर दॅन इन्स्टिट्यूशन्स लाईक रॉयल ऑस्ट्रेलिया मेंट डाऊनीज हे सोडले तर मी त्या ग्रुप्सवरती जास्त बिलीव्ह करतो की नाही ते नाही झालं तर मी त्या ग्रुपमध्ये कंप्लेंट लॉज करू शकतो की माझ्याकडनं पैसे तर घेतलेले आहेत पण मला नाणं मिळालेलं नाही.
0: फेस टू फेस तुम्ही एक भेटत असता त्यामुळे तो फायदा होतो.
1: आणि तो म्हणजे त्यांनी खरंच मदतच होते. हे चांगलं आहे. अर्थात ज्ञान मिळवणं सोपं झालेलंच आहे टेक्नॉलॉजीमुळे, पण लाईक माइंडेड लोकही भेटतात किंवा इतर रिसोर्सेसना ॲक्सेस मिळतो वगैरे सगळेही त्यामध्ये येते. हे ऐकून मला बरं वाटलं कारण सोशल मीडियापासून किंवा ऑनलाईन रिसोर्सेसपासून तरुण पिढी दूर करणं अशक्य कदाचित मी म्हणणार नाही पण डेफिनेटली अवघड आहे. त्यामुळे त्याचं जर का मदत होत असेल तर अजूनच छान. पण त्याचंच एक्सटेन्शन आहे ना, आता सुब्रत तुमच्या बोलण्यात पण हा विषय आला की करन्सी म्हणजे फिजिकल म्हणतोय मी आपण हाताळू शकतो अशी नाणी किंवा नोटा हळूहळू गायब व्हायला लागल्या. तुमचं माझं उदाहरण घ्या, आपण कार्डावरती इतका अवलंबून असतो इलेक्ट्रॉनिक करन्सी किंवा पोस्टेजसुद्धा. इलेक्ट्रॉनिक्सवरती आपण प्रचंड प्रमाणावर आत्ताच अवलंबून आहोत. तर ह्या डिजिटल जगामध्ये जिथं खरोखरची रोखीतली रक्कम किंवा प्रत्यक्ष पत्र किंवा तिकीट लावणं वगैरे प्रकार जिथे कमी होत आहेत तिथे ह्या छंदाचं भवितव्य काय?
0: खूप चांगला प्रश्न आहे. अतुल, सांगायचं झालं तर म्हणजे असं वाटतं की डिजिटल हे कमी होत जाईल, पण जर का आपण ऑस्ट्रेलिया देशामध्ये क्रिसमसच्या वेळेस जर बघितलं तर क्रिसमसच्या वेळेस ॲडव्हर्टाईज अशी केली जाते की तुमचं पार्सल जे आहे ते लवकर पाठवा 25 डिसेंबरच्या आत मिळण्या अगोदर.
1: बरोबर.
0: म्हणजे सांगायचं असं की मला नाही वाटत की याच्यामध्ये असा खूपसा फरक पडेल की हे कमी होतील, कारण का कॉईन कलेक्टर्स स्टॅम्प कलेक्टर्स आहे यांची संख्या भरपूर आहे आणि ते जोपर्यंत ऑस्ट्रेलियन माइंड मिंट एक कॉइन्स मिंट करतायत त्यामुळे तिथे तो
1: तो कलेक्टरचा
0: खजिना वाढतच जाणार.
2: चंद्रकांतजींनी खूप पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितला आणि मी होपफुल आहे की हाच पॉइंट ऑफ व्ह्यू कंटिन्यू राहील. अनफॉर्च्युनेटली UNSW बिझनेस स्कूल जे आहे त्यांचं असं प्रेडिक्शन आहे की 2030 पासनं कदाचित ऑस्ट्रेलिया वुड बी फंक्शनली कॅशलेस. आणि हे माझ्या दृष्टीने माझ्या छंदाच्या दृष्टीने थोडंसं घातक मी मानतो. यूज ऑफ एटीएम्स किंवा एटीएम्सच्या संख्येमध्ये पण 4% घट दिसलेली आहे. ते फेज आउट होतील पुढच्या 20-30 वर्षामध्ये किंवा फक्त कमेमोरेटिव्ह कॉइन्स पुरतं मिंटेज लिमिटेड राहील याची पण शक्यता नाकारता येत नाही आहे. तेव्हा आज जरी तुम्ही चालू केलं तरी 30 वर्षाचा कालावधी ते म्हणतात आहे. 30 वर्षामध्ये एक चांगल्यापैकी कलेक्शन तुमचं होऊ शकतं. एक हॉबी वॉइस पण कलेक्शन चांगलं होऊ शकतं. त्यामुळे मी म्हटलं जसं की अर्लियर द बेटर. लवकर चालू केलं या पिढीने तर कदाचित ही आपण म्हणू शकू की स्क्रॅचपासनं चालू करणारी शेवटची पिढी आहे की ज्यांनी चिल्लर किंवा काय म्हणतात त्याला लूज कॉइन्स हाताळले सर्क्युलेशनमधले त्याच्यामधले बाजूला काढले विदाऊट नूडलिंग. ही कदाचित ती शेवटची पिढी असेल.
3: अरे बापरे, म्हणजे मला तुमच्या दोघांचे दोन वेगळे वेगळे व्ह्यू पॉईंट दिसत आहेत. पण ह्या पिढीचा फायदा त्यामुळे असा आहे की त्यांनी आत्ता सुरुवात करून जेव्हा भविष्यात जेव्हा केव्हा जर का गेली नाणी काय किंवा तिकीटं काय छापणं तयार करणं बंद झालं तर नाणी तिकीटं असणारी पिढी म्हणून ह्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. अरे वा.
2: आणि स्टॅम्प्सच्या बाबतीत बघायचं झालं तर यावर्षी पहिला डिजिटल स्टॅम्प ऑस्ट्रेलियन पोस्टनी रिलीज केला. त्याच्यामध्ये फिजिकल कॉपी पण होती त्या स्टॅम्पची आणि क्यू आर कोड पण होता की जो तुम्ही यूज करून तुमचा पार्सलला टॅग करून वापरू शकतात विदाऊट ॲक्च्युली स्टिकिंग द स्टॅम्प्स.
3: अच्छा, हे म्हणजे
2: एक पाऊल पोस्टानेही पुढे टाकलेला आहे.
3: म्हणजे त्या दिशेने प्रवास ऑलरेडी सुरू झालेला आहे. कारण जेव्हा मी हा प्रश्न विचारला तेव्हा माझ्या डोक्यात होतं आता पत्र किंवा एखादं जेव्हा पत्र येतं त्याच्यावरती स्टॅम्प नसतो फिजिकल, त्याच्यावरती ते फ्रँक केलेलं हे असतं.
2: फ्रँकिंग वेगळा प्रकार आहे आणि डिजिटल स्टॅम्प्स वेगळा प्रकार आहे. फ्रँकिंग खूप संस्था नक्कीच वापरतात पण डिजिटल स्टॅम्प हा त्या फिजिकल स्टॅम्पचा क्लोन किंवा अवतार असा वापरला जातो.
3: अच्छा, नाही माझ्या डोक्यात ही डिजिटल स्टॅम्प ही कल्पना आलीच नव्हती. माझ्या डोक्यात फक्त ते फ्रँकिंगची पुढचं पाऊल काहीतरी असेल असं वाटलं होतं. पण हे नवीन आहे. मग हे कसं चालेल, थोडासा वेगळा प्रश्न त्यातनंच, कसं चालतं हे डिजिटल स्टॅम्प आणि हे कसं चालेल?
2: ऍक्च्युली त्याचे हे फक्त की तुम्ही जेव्हा पोस्टामध्ये ते एनव्हलप सबमिट करता विथ द कंटेंट आणि तुम्ही त्याचा क्यू आर कोड त्यांना देता दे मार्केट स्कॅन करून ते त्याच्यावरती हे करून घेत. दॅट्स द ओनली थिंग.
3: ओके,
2: ते फ्रँकिंग नाहीये. तुमच्याकडे फ्रँकिंग मशीन लागत.
3: फ्रँकिंग वेगळं, हे वेगळं. अच्छा, ह्याचा परिणाम तुम्ही इतक्या जुन्या काळी सुरू केलेल्या छंदावर होतोय का फक्त भविष्यात होईल, तुम्हाला काय वाटतं ह्या डिजिटलायझेशनचा?
2: म्हणूनही पण पॉझिटिव्हली अमाऊंट इन्क्रीज होणार
3: हे कराय, तो फायदा तर दिसणारच आहे. आणि त्याविषयी वाद नसला तरी सुद्धा तुम्हाला जाणीव होते का ह्याची आता की नाणी उदाहरणार्थ कमी मिंट होत आहेत किंवा पोस्टाची तिकीटं पूर्वी यायची तेवढ्या मोठ्या प्रमाणावर येत नाहीत असं काही दिसतंय का?
2: पोस्टाच्या तिकिटांमध्ये खूप घट झालेली आहे. म्हणजे जेवढी संख्या 1982-85 आल्बममध्ये इयरली स्टॅम्प्सची होती त्याच्यापेक्षा नक्कीच कमी झालेली आहे. पण अजूनही क्रिसमस म्हणा एन्झॅक म्हणा टिपिकल तिकीट्स येतातच येतात. बड्डेचे तिकीट्स रिलीज होतात, काही कार्टूनशी तिकीट्स रिलीज होतात, कार्सची तिकीट्स रिलीज होतात, बरेच आहेत. आणि मिनी शीट्सवरती जोर जास्त आहे कारण ऑब्व्हियसली रेग्युलर वापरामध्ये तिकीट नसल्यामुळे अनहिंज्ड मिंट ही जी कॅटेगरी आहे मिनी शीट्सची त्याच्यावरती जोर तो जास्त आहे. फर्स्ट डे कवर्सवरती जोर जास्त आहे. आज आपण जाऊन जसं लहानपणी मला आठवत आहे की दादा 50 पैशाचे 4 स्टॅम्प्स द्या मला हे पाकिट पाठवायचं आहे, तो प्रकार राहिलेला
3: नाही. ओके, दॅट्स इंटरेस्टिंग. पण तरी मी इथे एक छोटासा ब्रेक घेऊया असं म्हणतोय. आपण एक छोटंसं गाणं ऐकूया आणि मग परत येऊया. नवीन सुरू करणाऱ्यांसाठी तुमच्याकडे काय आहे हे विचारतात.

0: श्रोते हो कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण इतका वेळ छंद तो सुरुवात त्याची तो जोपासणं त्याच्यासाठी लागणारं ज्ञान आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या इतर रिक्वायरमेंट्स उदाहरणार्थ पेशन्स याविषयी बोललो. एक महत्त्वाचा प्रश्न माझ्याकडे आत्ता असा आहे तुम्हा दोघांसाठी की हे सगळं गोळा करता साठवता कसं, काय काळजी घ्यावी, काय नक्की विचार ठेवावा डोक्यात, नाणी काय तिकीट काय दोघांसाठी.
1: खरंच खूप चांगला प्रश्न आहे अतुल्याच्या यावरती. हा तर खास करून मी नाण्याबद्दल सांगेल की नाणी गोळा करताना अशी मुठीत भगडून चालणार नाहीत. तर त्याला एखादं नाणं तुमच्याकडे जेव्हा येतं प्रॉपर कॉटनचे ग्लोव्ज घाला, डॉक्टरांनी जसं मगाई सांगितलं टर्किश टॉवेल ठेवून अगदी त्याला सोन्यासारखे त्याची किंमत त्याला जपलं पाहिजे. तो त्याच्यावर ठेवून टू वे फोल्डर्स मिळतात, त्या फोल्डर्समध्ये आधी त्याच्यावरती त्या फोल्डर्सवरती लिहा त्या कॉईनचे डिस्क्रिप्शन लिहा की कुठलं नाणं आहे ते, आणि मग त्याच्यामध्ये ठेवून ते फोल्डर्स सील करता येतात जेणेकरून ते कॉईन त्याच्या खूप छान प्रिझर्व होतात बऱ्याच वर्षांसाठी. कारण इनिशियली लगेच तुम्हाला ते पी सी जी एस सर्टिफाईड करून किंवा पॉसिबल नाही आहे कारण त्याला खर्च जास्त आहे. तर हा फोल्डरचा खर्च जो आहे तो थोडा त्यातल्या त्यात स्वस्त आहे, तो तुम्हाला त्यात जपून ठेवता येतील. प्लास्टिक स्लीव्ज वापरू नका कारण प्लास्टिक स्लीव्ज वापरले की त्याच्या
2: टोनिंग
1: होतं.
2: अच्छा,
1: त्याच्यामुळं ते प्लास्टिक
2: आणि वापरायचे झाले तरी नॉन पी व्ही सी मायलर स्ट्रिप्स वापर.
0: अच्छा, ह्या स्पेसिफिक प्रकार आहे.
1: आणि योग्य कवर घालून ते टेम्परेचर ह्युमिडिटी जपण्यासाठी अगदीच उन्हात नाही पण कुठंतरी जसं आपण एखादी गोष्ट कोल्ड जिथे थंड हे असेल
2: कोरडी जागा
0: अच्छा
1: त्या ठिकाणी ठेवा जेणेकरून त्यांना त्या नाण्याची जी व्हॅल्यू आहे जी पहिल्या दिवसाची ती इंटॅक्ट तशीच राहते. आणि कुठलाही हे पितांबरी पावडर किंवा असं काही ते काही वापरू नका, ते
0: साफ
1: क्लिनिंग एजंट्स काही वापरू नका, ते अवॉइड करा. फार तर तुम्ही काय करू शकता, आपलं हँड सॅनिटायझर घेऊन त्यांनी जस्ट थोडस हलकस
2: माती वगैरे काढायची झाली तर, पण खूप स्क्रब नका करू कारण स्क्रॅचेस येतात.
1: एकदम हलके हाताने तुम्हाला ते साफ करायचंय आणि मऊ कपड्याने ते टिपून कोरडं करायचंय.
0: अच्छा, पाणी बिणी
1: नाही,
2: पाणी माती जर असेल नाण्यांना फॉर एक्झाम्पल तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडासा सोप टाकून जिथं काय म्हणतात त्याला जो हार्श लेवलचा नाही आहे असा याच्यामध्ये माती काढण्याच्या पुरता तो वापरतात
0: माइल्ड सोप
2: आणि तो आपला पुन्हा ड्राय टोटल ड्राय करूनच मग नाणी पॅक करा कारण त्याचा जर ओलावा त्याच्यामध्ये राहिला तर त्या पॅकिंगचा अर्थ राहत.
0: अच्छा,
1: आणि ईबेवर किंवा फार तर ऑफिस वर्क्समध्ये तुम्हाला छोट्या छोट्या डिस्प्ले करणाऱ्या गोष्टी मिळून जातात, मग तुम्ही त्यात ते नाणी प्रिझर्व करू शकता.
0: नॉन पी व्ही सी वापरायचे,
2: हार्श केमिकलचा तर वापर 100% टाळायला पाहिजे. 70% आयसोप्रोपिल अल्कोहोल तुम्ही वापरू शकता सॅनिटायझर जे आहे पण ज्याच्यामध्ये स्टिकीनेस नाहीये, ज्याच्यामध्ये स्मेल नाहीये, नॉर्मल सॅनिटायझर जे आहेत ते. टपाल तिकिटांचं पण तसंच आहे साधारण. पूर्वीचे जे आल्बम्स होते पेपरचे ज्याच्यावरती चिकटवले जायचे तिकीटं ते तर अजिबात वापरू नयेत. जे प्लास्टिक आहेत ते पी व्ही सी फ्री असावेत आणि ते पण टेम्परेचर मेंटेन अशा कोरड्या जागेमध्येच ठेवले जावेत कारण गरम वातावरणामध्ये जर तिकीटं ठेवली गेले तर ते जे प्लास्टिक असतं आल्बमचं ते त्या तिकिटांनाच चिकटतं, त्याचा गम पण निघून येतो, त्याच्यावरचा स्टॅम्प पण निघून येतो आणि मग त्या स्टॅम्पची व्हॅल्यू कमी होऊन जाते.
0: अच्छा,
2: त्यामुळे ती काळजी नक्कीच घ्यायला लागते. जे चिकटलेले स्टॅम्प्स आहेत ते खूप ओढाताण करून कागदावरनं काढायचा प्रयत्न करू नये, ते डिफेस होऊ शकतात.
0: कागदासकट कापून ठेवलेले चालतील,
2: ते चालतात पण त्याच्यामध्ये एजेस जपणं खूप गरजेचं आहे.
0: अर्थात
2: कधी कधी ते एजेस काय करायचे, एजेस म्हणून एजेस कट होतात, माझ्याहीकडनं त्या चुका झालेल्या आहेत म्हणून मी सांगतो. पण ते गोष्ट काढून त्याला यूट्यूबला तुम्हाला व्हिडिओज पण मिळतात की हाऊ टू पील ऑफ द स्टॅम्प्स.
0: अच्छा,
2: म्हणजे फार योग्य रेफरन्स नाही राहणार पण जे तेलगीची जी सिरीज दाखवली होती त्याच्यामध्ये त्यांनी रिझर्व स्टॅम्प जी काढायची पद्धत दाखवली म्हणजे नॉट अ व्हेरी गुड रेफरन्स टू गिव्ह चुकीचा मार्ग होता तो पण ते पद्धतीने ते स्टॅम्प्स वेगळे करू शकतात ते कोरडे केले जाऊ शकतात आणि मग ते साठवले जाऊ शकतात
0: अच्छा हे झालं साठवण्याविषयी म्हणजे एकदा हातात पडल्यावर तुम्ही खूपदा बोलताना नवीन कवर्स किंवा नवीन पी एन सीज विषयी बोललात सहजासहजी नवीन स्टॅम्प किंवा नाणी मिळवण्याचा मार्ग काय
2: ऑस्ट्रेलिया पोस्टमध्ये तुम्ही अकाउंट करू शकता तुम्ही ऑन अ रेग्युलर बेसिस 15 दिवसात एकदा ऑस्ट्रेलिया पोस्टच्या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता पी एन सीचं वेगळं सेक्शन आहे जितके जमतील तितके एक्झिबिशन्स अटेंड करा हे माझा प्रामाणिक सल्ला राहील कारण एक्झिबिशनसारखं नॉलेज तुम्हाला कोणीच बसून देऊ शकत नाही आणि तिथे जो उत्साह अगदी लहान मुलांपासून घेऊन वयोवृद्धांपर्यंत जो बघितला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचदा इन्स्पिरेशन मिळतं म्हणजे मला आठवत आहे सिडनी एक्झिबिशनला एकदा मी सकाळी 9 वाजता लाईनीत लागलो होतो मला एंट्री करता करता 10:15 झाले होते इतकी गर्दी होती
0: ही फक्त आतमध्ये शिरण्यासाठी
2: आतमध्ये शिरण्याची गर्दी आणि काय काय गोल्ड कॉईन एंट्री असते $2 एंट्री असते त्याच्यामध्ये सेम जेव्हा नवीन नाणी रिलीज होतात तेव्हा कधी जमलं तर रॉयल ऑस्ट्रेलिया मेंट कॅनबेराला सकाळी बघा सकाळी 4:30-5 वाजेपासून रांगा लागलेल्या असतात
0: फिजिकली
2: घेण्यासाठी
0: बापरे
1: त्याचेच एक थोडंसं सांगायचं झालं तर आता एक माझ्या एका मित्राची मुलगी कॅनबेरामध्ये आहे आणि जेव्हा डॉक्टरांचा म्हणजे विषय झाला की बाबा हे $1 कॉईन जेव्हा ती 6 रूज आहेत आणि हे माझ्याकडे अजून एक कॉईन आहे हे 80th वर्ल्ड वॉर ऑफ ऑस्ट्रेलिया
2: ऑस्ट्रेलियन वर्ल्ड वॉर टू
1: 80th इयर असं जे कॉईन आहे ते कॅनबेरा रॉयल ऑस्ट्रेलिया मध्ये रिलीज करणार
0: $2
1: हो तर त्या मी त्या तिला सांगितलं की असं असं जा आणि तिला हे स्ट्रिक्टली सांगितलं की जर का खूप लाईन असेल तर नको उभे राहूस तू परत येऊ आलीस तरी चालेल तर ती गेली तिथे तिला लिटरली ती लाईन तशी दिसली मोठी ती म्हटली नाही मी परत येते आणि जेव्हा परत यायला निघाली तेव्हा तिला माहीत नाही काय वाटलं एवढी की तिला एवढी उत्सुकता आली एका $1 नाण्यासाठी एवढी मोठी लाईन
0: काय
1: म्हणून ती जाऊन परत लाईनीत उभी राहिली आणि ती कॉइन्स घेऊन आली
2: म्हणून आम्ही नेहमी म्हणतो एक्सपिरियन्स इट टू बिलीव्ह इट
0: आणि मुळात उत्सुकता हा रिपीटिंग थीम दिसते मला याच्यामध्ये त्या उत्सुकतेमुळे त्याच्याकडे ओढले गेलेले जसे तुम्ही दोघे जण आहात तसं कदाचित त्या तुमच्या याच्या बाबतीतही झालं असेल अरे हे फार छान आहे म्हणजे काही सोपे मार्ग आहेत नाणी गोळा करायची म्हणजे काही सोपे मार्ग देखील आहेत
1: कारण आता वेबसाईट्स वगैरे येतात त्याच्यामुळे त्याच्या बरेच एकदा तुम्ही एका वेबसाईटला गेलात तिथं काय चेक केलं तुम्हाला बरेचशी माहिती मिळत
0: फीड येत राहतात उत्तम हे सगळं आपण बोललो पण समजा आपल्या श्रोत्यांपैकी एखाद्या तरुणाला एखाद्या लहान मुलाला आज सुरू करायचं आहे आज तो इन्स्पायर झाला तुमच्या बोलण्याने आणि आज सुरू करतो म्हणला तर काय सांगाल तुम्ही त्याला एक अशा top 3 गोष्टी ज्या त्यांनी कराव्यात आणि top 3 गोष्टी ज्या त्यांनी टाळाव्यात
2: मी ज्या कराव्यात त्या नक्की आधी सांगेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजकाल पालक जे आहेत ते कार्ड स्वरूपामध्ये मुलांना पॉकेट मनी देतात की बाबा तुम्ही हे कार्ड वापरा त्याच्यामध्ये पैसे आहेत तुमचं काम होऊन जाईल तुम्हाला करन्सी हाताळायची गरज नाही
0: बरोबर
2: याच्यामुळे मुलांचं करन्सीशी नातंच तुटलेलं आहे असं कुठंतरी जाणवतं त्यामुळे रादर दॅन दॅट तुम्हाला जे $15-20 त्यांना पॉकेट मनी द्यायचा आहे तो तुम्ही कॅश द्या त्यांना ते स्वतः किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर जेव्हा मार्केटमध्ये जाता तेव्हा त्या कॅशमधल्या नोटा त्यांना द्या त्याच्यामध्ये जी चिल्लर येते त्याच्यामधनं ती सुरुवात होऊ शकते आणि तो इनिशिएशन पॉईंट होऊ शकतो त्याच्यानंतर तुम्ही काही महिने हे प्रकार केल्यानंतर जेव्हा तुम्हाला एक्झिबिशन्स छोटे किंवा मोठे दिसतात तेव्हा आवर्जून वेळ काढून मुलांना तिथे घेऊन जा ते सगळे प्रकार बघू द्या म्हणजे याच्यामधनं ते इन्स्पायर होतील आणि जर मग तुम्हाला वाटलं की बाबा हे छंद यांचा जोपासला जातो आहे तर मग त्यांना पुढचे नॉलेज जे आहे ते वेबसाईट्स थ्रू इन्फॉर्मेशन थ्रू तुम्ही त्यांना काढून देऊ शकतात पण मी पुन्हा सांगेल स्पून फीड करू नका
0: त्यांचा
2: छंद त्यांना ग्रो करू द्या
1: ते जेवढा रिसर्च करतील तेवढा त्यांना तो त्यांना जास्त माहिती मिळेल आणि परत शेअरिंग होईल अरे माझ्याकडे हे कॉइन आहे तुझ्याकडे कॉइन आहे का असं ते शेअरिंग होईल आणि त्यांनी वाढत जातात
0: प्रत्यक्ष भेटी आणि
2: करू नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारावून जायला होतं अशा एक्झिबिशन्स मध्ये आपण ठरवून गेलेलो असतो की बाबा $100 खर्च करायचे आणि कुठे $500-550 खर्च होतात आपलं आपल्याला कळत नाही तर हे टाळावं
0: अच्छा
2: हे प्रकर्षाने टाळावं कारण ह्या चुका माझ्याकडनं झालेल्या आहेत की नंतर ते लक्षात येतं की अरे कदाचित हे 3-4 नाणी जी घेतली त्याची व्हॅल्यू पण तेवढी नाही आहे आणि गरज नव्हती याच्याऐवजी वेगळं काहीतरी घेऊ शकलो असतो किंवा नसती घेतली तरी चालले
0: अच्छा म्हणजे खोली जसजसा तुम्ही अभ्यास वाढवाल तसतशी खोली वाढवा मुद्दाम त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नसते
2: एकदा का त्यांना तो छंद जोपासला गेला की त्यांच्या सेव्हिंग मध्ये किंवा त्यांच्या पॉकेट मध्ये मनी मधन सेव्हिंग करून मग तो त्यांना वापरू द्या वेगळा खर्च करू नका कारण तो त्यांचा छंद आहे इट शुड बी अ पार्ट ऑफ देअर पॉकेट मनी
0: हा हे योग्य आहे की तुमचा छंद तुम्हाला लागलेला आहे तो काही सोप्या मार्गाने तुम्हाला जोपासता येतोय त्याच्यासाठी आत्ताच्या आत्ता प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज
1: नाही
0: ज्ञान गोळा करा थोडा पेशन्स ठेवा आणि त्यानंतर त्या सांगितलेली काळजी घेऊन नाणी काय तिकीट काय गोळा करत राहा भविष्यात तर नक्कीच फायदा आहे असं तुमच्या बोलण्यातनं मला कळलेलं आहेच पण सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कदाचित नाणी गोळा करायला सुरुवात केल्यानंतर भविष्यामध्ये नाणी नाहीत ह्या जगात जेव्हा आपण पोहोचू तेव्हा त्या संग्रहाकडे बघून तुम्हाला नक्कीच धन्यता वाटेल विषय खूप मोठा आहे माझ्याकडे अजून प्रश्न आहेत पण आपली वेळ संपत आलेली असल्यामुळे मला इथं थांबावं लागतंय डॉक्टर सुब्रत चंद्रकांतजी तुम्ही दोघंही आज स्टुडिओमध्ये आलात नुसते आला नाहीत हे फिजिकली त्या नमुने त्यांचे घेऊन आलात मी त्या जुन्या नाण्यांना हात लावून किंवा हे आल्बम्स आणि याची वजनं अनुभवून काय वाटतं हे शब्दात व्यक्त करणं मला अवघड आहे पण तो अनुभव हाताळण्याचा बघण्याचा त्याच्यासाठीचं ज्ञान गोळा करण्याचा हा नक्कीच आयुष्यभराची शिदोरी तुमच्यासाठीही असणार आहे जो नवीन सुरू करेल त्याच्यासाठीही राहील त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद ह्या सगळ्या माहितीबद्दल आणि इथे येऊन वेळ दिल्याबद्दल
2: आकाशवाणी सिडनीचे आम्ही पण आभार मानू इच्छितो की आम्हाला हा चान्स दिला की आमच्या 30-25 वर्ष जुन्या हॉबीला हा एक प्लॅटफॉर्म तुम्ही प्रोव्हाइड केला आणि कुठंतरी आम्हाला वाटतंय की रहे ना रहे हम हा छंद जोपासला गेला पाहिजे
1: अगदी अगदी अगदी
0: धन्यवाद श्रोते हो प्रश्न असतील अजून माहितीची गरज असेल तर त्या दोघांनीही त्यासाठी कॉन्टॅक्ट पॉईंट होण्याचं मान्य केलेलं आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते दोघंही आहेत गरज पडल्यास त्यांना संपर्क साधण्याची मुभा त्या दोघांनीही दिलेली आहे सो धन्यवाद परत एकदा श्रोते हो आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली पुन्हा पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता भेटूच मी अतुल वागळे आता आपला निरोप घेतो जाता जाता आपल्या प्रायोजकांचे संदेश ऐकूयातच पण तुमच्या काहीही प्रतिक्रिया सूचना प्रश्न असतील तर ते आकाशवाणीला पाठवायला विसरू नका धन्यवाद
1: थँक्यू मजा

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे, लहान असो वा मोठे, सर्वांनी यात सहभागी व्हावे आणि या पुण्य कारभारात हात लावावा। चला, खेळाच्या माध्यमातून एकत्र येऊया आणि आपल्या मंदिराच्या पवित्र कार्याला हातभार लावूया। अधिक माहितीसाठी संपर्क साधा विक्रांत सुंकाळे किंवा ऋषिकेश देशपांडे यांच्याशी।